नमस्कार धाराशिव एफएम 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 17 जून 2026. श्रोते हो, मी संतोष पोद्दार आपल्या सर्वांचं या प्रसारण सभेत सहर्ष स्वागत करत आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत आणि या सभेची सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक भक्ती रचना आपण ऐकलीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली राम मोरे यांची ही बुद्ध रचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

संत एकनाथ महाराज यांचा अभंग पण ऐकलात, सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोतेहो मंगल प्रभात. हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पण ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्ती रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात.

गुलशन बावरा यांचं हिंदी देशभक्तीपर गीत आपण ऐकलं महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आणि शेवटी या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा आपला मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकूयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे सकाळी ठीक 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल. सकाळी 6:45 प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 6:55. सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सकाळी ठीक 7:40. सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी सकाळी ठीक 8:15. सकाळी 8:40 गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 संत सांगाती या संत साहित्यावर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. विषय आहे संत शिरोमणी नामदेव महाराज. संकलन निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली सकाळी ठीक 10:30. सकाळी 11:00 सुगम संगीत. 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकू शकाल. दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 12 ते 5 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी ठीक 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन आम्ही प्रसारित करू. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज सायंकाळी ठीक 5:30. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आज सायंकाळी ठीक 6:10 यामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीमपलासी. सायंकाळी 6:30 ICIC महिला विश्वचषक T20 स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड या संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या T20 क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि आकाशवाणी धाराशिव केंद्रावरील उर्वरित कार्यक्रम आम्ही आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सायंकाळी 6:30 योग मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम घे भराई हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार सायंकाळी ठीक 7:30. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग यामध्ये जय हनुमान भजनी मंडळ रुईढोकी तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 10:00 हिंदी पत्रगीत आणि 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, हे होते आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 6:40.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात जनावरे आणि कोंबड्यांमधील बुरशीजन्य आजार याविषयीची माहिती. संकलन निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.
3: नमस्कार श्रोतेहो आणि शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जनावरे आणि कोंबड्यातील बुरशीजन्य आजार याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, जनावरांमध्ये कवचजन्य आजार पावसाळ्यात पाहायला मिळतो, तो म्हणजे ॲस्परजिलोसिस. आणि या कवचाच्या विषारी घटकाद्वारे होणारी विषबाधा म्हणजे ॲप्लाटॉक्सिकोसिस. हा आजार जरी कवकामुळे होत असला तरी याचा प्रसार होण्यासाठी पावसाळी वातावरण कारणीभूत ठरतं. कारण निसर्गात या प्रकारच्या बुरशी कुजणाऱ्या विविध घटकांवर पालापाचोळ्यावर वाढत असतात. मात्र पावसाळ्यात हवेतील आर्द्रता आणि जमिनीवरील किंवा गोठ्याच्या भिंतीवरील ओल, कोंदट हवामान, गर्दी यांच्या वाढीसाठी अधिक पोषक असते. या दिवसात वाढलेली वैरण, हिरवा चारा, गव्हाणीतील उष्टावळ, मलमूत्र, जमिनीवर आणि गटारीतील कुजणारे पदार्थ, जनावरांसाठी साठविलेले धान्य, खाद्य, जनावरांची ओली, अस्वच्छ त्वचा, पोल्ट्री शेडमध्ये वापरले जाणारे तूस, भुसा, इतर साहित्य, या सगळ्यांवर ही बुरशी सहज वाढते. व्यवस्थापनातील जराशा दुर्लक्षामुळे ही बुरशी पावसाळ्यात जोमाने वाढीस लागते. खाद्यपदार्थांमधून ती जनावरांच्या आणि पशुपक्ष्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकते. कोंबड्यांच्या पिलामध्ये होणाऱ्या अशा घातक रोगाला ब्रुडर न्यूमोनिया असं म्हणतात. अन्न नलिका, श्वास नलिका किंवा बाधित झालेले मलमूत्र मार्ग आदी ठिकाणी कवकामुळे ॲलर्जी निर्माण होऊन 10

0: होऊ शकतो. काही जनावरांमध्ये आजार जास्त फैलावल्यास मृत्यू देखील होतो. कोंबड्यांच्या श्वासनलिकेबरोबरच फुफ्फुसदाह, फुफ्फुसात गुठळ्या, फोड, हवेच्या पिशव्यांमध्ये हिरवट काळसर द्रव आढळून येतो आणि लहान ब्रुडिंग अवस्थेतील पिलांमध्ये मृत्यूकीचे प्रमाण खूप मोठे असते. कमी प्रमाणात बाधा झाली असल्यास मृत्यू कमी आढळते, परंतु पिलांची वाढ खुंटलेली आढळते. शेतकरी बंधूंनो, या रोगाची जनावरांतील लक्षणं कोणती? तर जनावरांना ताप येणं, खाणेपिणे कमी होणं, थरथरणं, श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास जाणवणं, नाकपुड्या, जीभ, मूत्रमार्गावर चट्टे दिसतात, कोरडा खोकला, नाकावटे रक्त, गोळ्यांना फुटणे, लहान वासरांमध्ये डोळ्यांना बाधा होते, तसेच बुळकांडी लागते, छातीचा दाह, कासदाह, याकृत आणि मूत्रपिंडाचा दाह, गर्भपात देखील होऊ शकतो. क्वचित प्रसंगी मृत्यू ओढावतो. शेतकरी बंधूंनो, कोंबड्यामधील या रोगाची लक्षणे म्हणजे पिलांना श्वास घेण्यास त्रास होताना दिसतो, पिले लांब मान करून श्वास घेण्याचा प्रयत्न करतात, पिलांची हालचाल मंदावते, पिले खाण्यापिण्यापासून परावृत्त होतात, पिलांमध्ये मृत्यूचे प्रमाण खूप जास्त दिसून येते. मोठ्या कोंबड्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी, मात्र उत्पादन घटते. शेतकरी बंधूंनो, कवकजन्य आजारावर प्रतिबंध आणि उपचार कोणते? तर आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकांमार्फत तातडीने उपचार करावेत.
1: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण जनावरे आणि कोंबड्यांमधील बुरशीजन्य आजार याविषयीची माहिती आपण ऐकलीत. संकलन निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. याबरोबरच आजचा आपला कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योग योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय आनंद होय केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे. ऐशारामाचं जीवन आपण जगत आहोत. परिश्रम मजुरी मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली आहार विहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ सुंदर मजबूत टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार विहार विचार आणि व्यवहार होय.

0: ते स्वच्छ सुंदर मजबूत टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शहराचे संवर्धन संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार विहार विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात मात्र आहार विहाराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे. या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल आकुंचन प्रसरण शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारची आहे मात्र आपले वय शरीर शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ऍसिडिटी आम्लपित्त या आजारावर आपण बघितलं तर कपालभाती भस्त्रिका प्राणायाम तसेच आसनांमध्ये पश्चिमोत्तासन वक्रासन त्रिकोणासन उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंद त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन मंडुकासन वज्रासन सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंद त्रिकोणासन वक्रासन पश्चिमोत्तासन त्याचबरोबर नवली क्रियासुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी कपालभाती उड्डयनबंद सर्वांगासन वज्रासन धनुरासन पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम नाडीशोधन प्राणायाम महत्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम नाडीशोधन उड्डयनबंद भुजंगासन धनुरासन हे महत्वाचे ठरते. चिंता मनोदार दौर्बल्य डिप्रेशनकरिता नाडीशोधन भ्रामरी सूर्यभेदन प्राणायामाबरोबर वक्रासन सुद्धा महत्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
1: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य

0: जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळीवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते. पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार, पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोनही कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं सहक्षेपित केले. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चित्रपट संगीत.

0: राजमाता जिजाऊ या चित्रपटासाठी कैलाश खेर आणि सहकारिणी गायलेलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शशांक पोवार यांचं.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: वाजला अनोख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
4: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर चाटला चौक सोलापूर.

0: ये मराठीचे नगरी या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं वसंत कानेटकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. आणि श्रुती हो, या गीताबरोबरच आजचा आपला चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची. ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी. ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत.

ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत जाहिरात प्रसारण सेवा छत्रपती संभाजीनगर केंद्र.

0: श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा साजरा होत आहे आणि या अनुषंगाने 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे आहार व्यायाम की इंजेक्शन्स, लठ्ठपणावर शास्त्रशुद्ध उपचार आणि तज्ञांचा योग्य सल्ला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील फिजिशियन डॉक्टर योगेश देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
2: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी
3: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
4: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अत्यल्प पाऊस, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण जाहीर. निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ. प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर देण्याचा सरकारचा निर्णय. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बांभनिया यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर इथं विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी. आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला सरकारने दिला आहे. या पंधरवड्यात सरासरी 103.8 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते, त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.

0: संपूर्ण विभागात जून महिन्यासाठी सरासरी 71.5 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, मात्र प्रत्यक्षात केवळ 40.7 मिलीमीटर म्हणजे 56.9% इतका पाऊस झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात जून महिन्यातला सर्वाधिक 112% पाऊस झाला, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात सर्वात कमी केवळ 19% पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. काल मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणाला तसंच विकसित भारत जीरामजी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा आणि बांबू लागवड करण्यासाठी तसंच चराय जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा उपलब्ध असेल. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या रकमेपैकी 60% निधी केंद्र सरकार तर 40% निधी राज्य सरकार देणार आहे. या निधीमुळे महाराष्ट्र पोलीस दल अधिक सुसज्ज करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विकसित भारत 2047 स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या योगदानाची आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बांभनिया यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा बिडकिनीतल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर MIDC अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मराठवाड्यासह राज्यातल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हिंगोली जिल्ह्यात वसमत इथल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यात काल एक सामंजस्य करार करण्यात आला. या 3 वर्षांच्या दीर्घकालीन करारामुळे दोन्ही संस्थांमधील वैज्ञानिक कौशल्य, प्रयोगशाळा आणि संशोधन साधनांची देवाणघेवाण होणार आहे. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. या निमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग शिक्षिका स्वाती देशमुख यांनी दिलेली उत्तान मंडुकासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
2: आजचा आसन प्रकार उत्तान मंडुकासन. वज्रासनात बसावे, दोन्ही गुडघ्यांमध्ये आरामदायी अंतर ठेवावे, दोन्ही हात डोक्याच्या मागे किंवा खांद्याच्या वर घेऊन कोपर वर करावे आणि छाती पुढे काढावी. हळूहळू श्वास घेत मान आणि छाती वर उचलावी. या स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबावे आणि श्वास सामान्य घ्यावा. श्वास सोडत हळूहळू मूळ स्थितीत यावे. 2 ते 3 वेळा या आसनाची पुनरावृत्ती करावी.

0: आसनामुळे छाती व फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होते. खांदे आणि पाठ लवचिक होतात. श्वसन सुधारते. शरीराची बैठक सुधारते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. धन्यवाद.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूर शहरातल्या संविधान चौक इथं काल काँक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. येत्या 20 जूनला पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात काल काही संघटनांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलनं करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करण्यात याव्या यासह इतर मागण्यांसाठी काल मराठवाड्यातल्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कांडली फाटा इथं शक्तीपीठ विरोधी कृती समितीनं रस्ता रोको आंदोलन केलं. सुमारे 1.5 तास महामार्ग रोखल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं. अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं या मुख्य मागणीसह मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल बीड शहरात मातंग क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. तर बीड विभागीय कार्यालय आणि सर्व आगाराच्या ठिकाणी एसटी कामगारांच्या विविध प्रलंबित आर्थिक प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं महाआरती आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत लातूर इथं क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या कर्जमुक्ती आदेशाची होळी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव पूल इथं टँकरनं दिलेल्या धडकेमुळे एक महिला आणि एक बैल जागीच मृत्यूमुखी पडले असून दुसरा एक बैल जखमी झाला आहे. काल सकाळी हा अपघात झाला. अकोल्याहून नांदेडकडे पेट्रोल वाहून नेणाऱ्या भरधाव टँकरनं बैलांना घेऊन जाणाऱ्या महिलेला निष्काळजीपणे धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर पंचायत समितीमधला तांत्रिक सहाय्यक गौस पाशा चांद शेख याला लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तक्रारदाराच्या सिंचन विहिरीच्या कामाचं पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 असा पराभव केला. हवामान. पुढील 5 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि नांदेड जिल्ह्यात आज पाऊस होऊ शकतो तर 18 आणि 19 जून रोजी छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. 19 ते 25 जून दरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात जूनच्या 1-ल्या 15 आठवड्यात अत्यल्प पाऊस, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला, महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण जाहीर आणि प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर देण्याचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
3: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
4: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
5: आकाशवाणीच्या मधुर ध्वनीनं सुरू होते आपली सुंदर सकाळ. भक्तिमय कार्यक्रमाने प्रसन्न होतं आपलं भावभोळ नाजूक मन. आपण जाल तिथं, आपण असाल तिथं, आपल्याशी निखळ मैत्री करते आकाशवाणी.

0: तुमची आमची अतूट जीवन कहाणी आपली धाराशिव आकाशवाणी।
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
3: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव।
4: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था।
3: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था।
4: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था।
3: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू।
4: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं। चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया। संपर्क 024 72 22 40 39।
5: लेकीचा आनंद जावयाचा मान, अधिक मेहनत करा खास सन्मान।
6: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटन चे आकर्षक ब्रँडेड कपडे
5: आणि श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी।
6: अधिक महिना बनवा अविस्मरणीय।
5: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी।
7: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून, अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
8: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करत आहोत।

आहेत यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय. बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण ठरतोय. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू

0: असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
1: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचं हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017 तयार केला पहिला त्याचं म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेलं आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथमतः असं केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील. तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि याला आधार फार महत्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकारच्या संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे. 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाण पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानक पडेल जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल तो पुन्हा मग तो त्यांचा निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून मधून येल निनोचे प्रमाण हे आहेच आहे. म्हणजे येल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु येल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे येल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल तो 1878 साली साजरा गेला. 1878 पहिला येल निनोचा प्रकार सांगितला गेला. आजपर्यंत 17 वेळेला येल निनोची परिस्थिती जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत. हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का? नाही आहे. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करावा लागेल, तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः की आज जो युवक आहे जो ज्याच्या हातामध्ये ज्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 1900 सगळ्या क्षेत्राची धुरा आहे, त्याने हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशा प्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे जुळवून घेऊन फाईट करायला लागेल आम्हाला. आपण विरुद्ध जाऊ शकत नाहीये, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. त्या जुळवून घेत घेत आम्हाला जायचंच पुढे असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेणे तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्याचा एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पीकनिहाय जमीननिहाय, कारण प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपण आहे. कारण राज्यामध्ये आपल्या अनेक प्रकारचे हवामान कृषी हवामानाचे विभाग आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणून आपण ज्याला की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे एक टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं, जसं की आता आजकाल आपण हॅकॅथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत, त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे, हे तुकड्यातुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे ती जर शोधून काढली तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील त्या छोटे छोटे असतील, हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे, त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगाल या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR च्या संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे, याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स

0: बेंगलोर अशा मोठ्या मोठ्या संस्थांना याकडे एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळात विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात, शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच, पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान, मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञान आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे, अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून, म्हणजे एक एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचा पीएच किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळा अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणाऱ्या पाणी देण्याच्या पद्धती, हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतो म्हणजे मूल्य साखळी. तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं, ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं, यासाठीच एक मूल्य साखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे, कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे, त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे. तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारचे मूल्य साखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे, ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातोय माल हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे, त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे, ही गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट ट्रेसिबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्व आज युवकांपुढे मोठ्या संधी आहे, याच्यामध्ये आहे. म्हणजे आव्हानं जेवढी आपण म्हणतो आहे तितक्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचा निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे, पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
1: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे, तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगा?
0: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मग म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे, पहिली गोष्ट आहे. त्यामध्ये दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करतं असं नाही ना, आज देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं, तिथे त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना आयटीचं जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत, मग त्यामध्ये जसं की एआयचा वापर तर आपण पाहिलाच आहे आता, मग एआय मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे, त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे, म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत, म्हणजे याचं आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळ परत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्वाचे होणार आहेत, मग तो डेटा. आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाइट्समध्ये अनेक सॅटेलाइट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत, मग तसे जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकार म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमं दिली आहेत अशी, ही माध्यमं वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाच्या बरोबर राहिलं पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी काही क्रयशक्ती आहे ती कमी आहे, ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे, ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून आपल्या या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार AI आहे, हे शेतकऱ्याला डाऊनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला, एकही पैसा खर्च नाहीये, पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही आज
1: हो
0: मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाहीये पण ज्ञानामध्ये मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोग पडू शकेल. म्हणजे युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच असं म्हणलं विचार केला तर या ठिकाणी त्यावर ती फार मोठी गोष्ट आहे.
1: तर श्रोते हो, निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय, कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून

जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी सक्षम राहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोतेहो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: 7 वाजून 40 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूया
1: महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. श्रुती हो सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲपवरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

ओलांडला तिने उंबरठा घेतली उंच भरारी मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी धाराशिव केंद्रावर स्वयंसिद्धा

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे भावगीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी वार्तापत्र दिल्ली केंद्रावर आम्ही आता

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूया जानवर या चित्रपटासाठी अलका याग्निक, सोनू निगम, जसविंदर नरोला आणि सहकारिणी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत आनंद मिले।

0: श्रोतेहो, आज सकाळी ठीक 8:40 समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सकाळी 8:40 समन्वित कार्यक्रम.
1: घटना माहिती आणि मनोरंजनाचं खुलं आकाश आकाशवाणी. बालकांपासून वृद्धांपर्यंत, महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंत आपल्या निखळ आणि प्रेमळ संवादानं आपल्या परिवाराची शाळा असते आकाशवाणी. लोकवाणी धाराशिव आकाशवाणी.
2: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची. ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी. ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 प्रथम राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध

जगात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. कॉंगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृह मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बान योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकांवरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत.

0: आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी इको बॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733.28 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7:00 हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
3: नमस्कार श्रोते हो. आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत. आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं. आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक वैचारिक धार्मिक शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते. यामुळेच अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
4: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी

0: गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की
1: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बाल विवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले, आपल्या मुलीचे, आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
0: आगरकरांच्या मते शाळेत, कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह, अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत ही भयानक गोष्ट आहे.
2: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात,
1: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे, किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
2: समाजात मुलांना शिकवलं जातं मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्या काळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावरही बरंच घमासान झालेलं होतं. तसंच मुलींना मुलांच्या सोबत एकत्र शिक्षण दिलं तर अनेक समस्या निर्माण होतील अशीही भूमिका तत्कालीन समाजाची होती. या सगळ्यांच्या विरोधात आगरकरांनी भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
0: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
1: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे. पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण, बालंतपण व अपत्य संगोपन ही लचंडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे आणि मॅट्रिक्युलेशनची, बीएची, एलएमची, एलएलबीची परीक्षा द्यावी कशी.
0: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
1: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.
0: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाह संबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे त्यामुळे त्यासंबंधी चर्चा केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
1: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा.

0: पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या, आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळीक कालांतराने सर्वांस मिळणार आहे.
1: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते. आणि या सगळ्या गोष्टी

0: कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
1: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
0: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही. तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळं आगरकर हे समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात काम करू शकतात असं काहीस 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समता विषयक मांडणी आगरकरांनी केली आहे. मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे. त्यामुळं त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुषांच्या जीवनात असतं तर त्यांना स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आपला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे. तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
1: एकच उपाय आहे तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियांस मुबलक मिळाले पाहिजे.
0: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय. आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं. त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
1: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट अत्यंत अधिकार लोलू पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
0: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे. तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार हे या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धिप्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
1: जातीभेद, विवाह विधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहे. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी?

0: किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी?
1: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळं त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुलबुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळं फूट पडेल की काय याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशाप्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं. त्याआधी आपल्या समाजातील दुष्ट रूढी, परंपरा प्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली त्या काळातील महाराष्ट्र अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाश झोत थेट डोळ्यांवर पडल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे भारतीय समाजाची झालेली होती. तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जागं करायचं होतं. त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं, मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते. आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्या पुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगानं सुंदर व्हावं, आनंदी व्हावं हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे जुनाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका, निंदा आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली. त्यामुळेच

0: समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. लेखन देवकुमार अहिरे. सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर. सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये, चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान।
2: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण।
1: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
2: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
1: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध। डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी सीएससी सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: या लग्न सराईची खरेदी आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा। नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक। लग्न सराई निमित्त खरेदी करा। पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी।
4: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
5: लेकीचा आनंद जावयाचा मान, अधिक मेहनत करा खास सन्मान।
6: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटन चे आकर्षक ब्रँडेड कपडे
5: आणि श्री व सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्क च्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी।
6: अधिक मेहनत बनवा अविस्मरणीय।
5: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी।
7: श्रुती हो संत सांगाती या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्याविषयीची माहिती। संकलन निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं।

श्रोते हो, संत साहित्य ही महाराष्ट्राची वैभवसंपन्न आध्यात्मिक संपदा. जगण्याच्या सर्व कला पारंगत करताना अध्यात्माशी नाळ जोडणारी ही साहित्य परंपरा. या परंपरेचे पाईक होण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो. याच मालेत आज आपण संत नामदेव महाराज यांच्या काही साहित्य रचना अनुभवणार आहोत. श्रोते हो, मराठी भाषेतील सर्वाधिक जुन्या काळातील कवीपैकी एक कवी म्हणजे संत नामदेव महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत नामदेव महाराज वारकरी संतकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी मराठी सहित वज्र भाषेतही काव्ये रचली. त्यांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेली. गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथात त्यांच्या काही अभंगरचना गुरुमुखीत समाविष्ट आहेत. एवढेच नाही तर त्यांनी गुजरात आणि भारताच्या उत्तर प्रांतातही संचार करत भक्तिमार्गातून सेवाधर्माचा प्रसार केला. श्रोते हो, संत नामदेव महाराज यांचे जवळपास 2500 अभंग उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड, त्यांचा समाधी महिमा, तीर्थावळी, ओवी, चरित्रात्मक अभंग, संतचरित्रे, पौराणिक चरित्रे, भूपाळ्या, आरत्या अशा विविध माध्यमातून संत नामदेव महाराजांची साहित्य संपदा समृद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे पहिले चरित्रकार आणि मराठी वाङ्मयात पहिल्या आत्मचरित्रकाराचा मान हा संत नामदेव महाराज यांच्याकडेच जातो. सोबतच संत नामदेव महाराज हे वारकरी पद्धतीने कीर्तन परंपरेचेही आद्य संस्थापक मानले जातात.

श्रोते हो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. जीविताचा हाच मतितार्थ संत नामदेव महाराजांनी आयुष्यभर जपला. नामदेव महाराजांचे अभंग आणि रचना मर्मभेदी भावस्पर्शी आणि अर्थपूर्ण आहेत. त्यांच्या काव्यप्रतिभेचं वर्णन करताना स्वत संत तुकाराम महाराज म्हणतात, कविता गोमटी नामयाची. भक्तिभाव हा नामदेव महाराजांच्या काव्यप्रतिभेचा पाया होता. निशंक आणि अनन्य भावानं विठ्ठलाला शरण जाण्याचं ते आपल्या अभंगातून सांगतात.

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं म्हणत माझे तीर्थ पंढरी असंही सांगत नामदेव महाराज विठूच्या पंढरीचं महत्वही अद्वितीय करून ठेवतात. याच पंढरीचं गुणगान गाताना ते पुढेही म्हणतात, विठ्ठल आवडी प्रेम भावे आधी रचिली पंढरी मग वैकुंठनगरी. अशा प्रकारे विठ्ठल

आणि विठूच्या नगरीची भावोत्कट अभिव्यक्ती त्यांच्या काव्यातून प्रकर्षाने जाणवत राहते. श्रोतेहो, नामदेव महाराजांनी विठ्ठल भक्तीबरोबरच व्यावहारिक आणि प्रापंचिक जीवनावरही आपल्या काव्यरचनेतून प्रकाश टाकला. अवघाची संसार करीन सुखाचा, जरी झाला दुःखाचा दुर्धर हा. विठोबाचे नाम गाईन मनोभावे, चित्त तेने नावे सुख पावे. या अभंगात नामदेव महाराज म्हणतात की संसारात कितीही दुःख कष्ट असले तरी त्यातून बाहेर पडण्याची शक्ती विठोबाच्या नामस्मरणात आहे. म्हणून या संसारातून निवृत्त न होता त्यात राहूनच भक्ती मार्गाचा अवलंब करणं महत्वाचं आहे. अर्थात संत नामदेव महाराज प्रपंचातून भक्ती आणि अध्यात्माचा मार्ग आपल्या रचनेतून सुकर करतात.

आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म, अवतार हा भेटला बोलू चालू हा विसरला. अर्थात चालता बोलताही विठ्ठलाचा ध्यास लागलेल्या आम्हाला भागवत भक्तीचा एक शाश्वत मार्ग सापडल्याचं इथे नामदेव महाराज नमूद करतात. भक्तिमार्गाने विठ्ठलाचे नामस्मरण आणि मुक्तीचा अर्थ जोडताना नामदेव महाराज म्हणतात, दाही दिशा मना धावसी तू सईरा, न चुकती एरझारा कल्पकोटी. विठोबाचे नामी दृढ धरी भाव, तेर सांडी वाव मृगजळ.

श्रोते हो, अशा प्रकारे आपल्या अभंग रचनेतून आणि आध्यात्मिक कार्यातून नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदीप उजळण्याचं महत् कार्य पार पाडलं. वारकरी संप्रदायाचं संत ज्ञानेश्वर माऊलींनी लावलेलं रोपटं नामदेवांनी आपल्या कार्याने जोपासून त्याचा वटवृक्ष केला. तद्वतच संत शिरोमणी म्हणून संत नामदेवांची कीर्ती अपार पसरली. त्यांनी भागवत धर्माचा पताका संपूर्ण देशात फडकवत महाराष्ट्राच्या संत परंपरेची ओळखही उर्वरित देशाला करून दिली. त्यांच्या या महत्तम कार्याला शतदा प्रणाम करत मी शिवलीला आता कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेते. श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या संत सांगाती या कार्यक्रमात. तोपर्यंत तुम्ही सर्वजण स्वस्त रहा, मस्त रहा आणि व्यस्त रहा. सोबतच ऐकत रहा आकाशवाणीचं धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता मला अर्थात शिवलीलास निरोप द्या. नमस्कार.

श्रुती हो संत सांगाती या कार्यक्रमात आज आपण संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या साहित्याविषयी आपण माहिती आपण घेतलीत. संकलन निवेदन होतं शिवलीला शिवपूजे यांचं. हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला.

संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

0: मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका. कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसान वाणी ऐकत रहा. आपलीच धाराशिव आकाशवाणी.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली.

गळ्यात माळ भब भजनाला जातोय भक्तीन इथो बरकुमाई भजन करता तान बुक हरती या बाबा बाबा बाबादरनी अग गग करबरनी करबरनी इटो बरकुमाई इटल रकुमाई इटो बरकुमाई इटल रकुमाई

0: चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटासाठी राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या जगदीश खेबूडकर यांचं गीत आपण ऐकलं, पुष्पा पागधरे आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात.
1: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.

0: श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम गीतांजली आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया दीड शहाणे या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात अनंत जाधव यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं.
1: जोडीन जाऊ सिनेमा पाहू

0: मग आज ना उद्या होशील तू माझी मग आताच का नाही जाऊ
1: बाजूला बोर
0: कागल पोरी चल फिराला जाऊ

0: माझी गरज आहे गस के साजन मला तुझी नकल्ला माझी गरज आहे गस के साजन एक हातान वाजन टाळी न चाले गाडी एकाचा गाणी मग येतेस ना गोरी चल फिरायला जाऊ आता येतेस ना गोरी चल फिरायला जाऊ जोडीन जाऊ सिनेमा पावन हटलक दोग बिराऊ ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला
1: भविष्याचे नियोजन करूया थेंब थेंब पाणी वाचवूया आपण आता निश्चय करू काटकसरीने पाणी वापरू निष्काळजी कराल पाण्याची वेळ येईल भटकंतीची
2: पाणी सुरीला
1: आपला आपण विचार करा गरजेपुरते पाणी वापरा राखून ठेवा उद्यासाठी नको वनवन पाण्यासाठी जाणीव ठेवा स्वतःला पर्याय नाही पाण्याला काळ्या आईची पूजा करू पाणी जिरून ओटी भरू
3: पाणी रे पाणी तेरा रंग कैसा
4: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला सांगा ह्या वेळीला माझ्या

आंधळा मारतो डोळा या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत होतं प्रभाकर जोगी यांचं. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

कार्यक्रमात यानंतर पण ऐकूयात धूम धडाका या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं.

आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटासाठी राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले आणि मिलिंद इंगळे यांच्या स्वरात. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात आज आपण चंदनाची चोळी, अंग अंग जाळी, भिंगरी, दीडशहाणे, सांगते ऐका, आंधळा मारतो डोळा, धूमधडाका आणि आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील काही गीता आपण ऐकली.

FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत.

गजानन वाठे यांनी संगीतबद्ध केलेलं, संजय चौधरी यांचं गीत आपण ऐकलं, रंजना जोगळेकर यांच्या स्वरात. श्रुती हो सुगम संगीत या कार्यक्रमात आज आपण रंजना जोगळेकर यांनी गायलेली काही गीतं आपण ऐकणार.

0: तिचा आनंद जावयाचा मान, अधिक मेहनत करा खास सन्मान.
1: प्रियदर्शनी मध्ये अॅलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटनचे आकर्षक ब्रँडेड कपडे
0: आणि श्रीव सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
1: अधिक मेहनत बनवा अविस्मरणीय.
0: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

श्रुती हो सुगम संगीत या कार्यक्रमात आज आपण रंजना जोगळेकर यांनी गायलेली काही गीतं आपण ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत.

सुरेल आणि गोड आवाजाची मैफिल आकाशवाणी माणसापासून माणसांपर्यंत हृदयापासून हृदयांपर्यंत मनापासून मनांपर्यंत आप

0: आपल्या मधुर संवाद लहरीनी आपलं प्रेमळ नातं जोडते आकाशवाणी.
1: एक नया इतिहास बनाए
0: ऐकत रहा लोकवाणी आपली धाराशिव आकाशवाणी.
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूया प्यार झुकता नहीं या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगलस्वरात SH बिहारी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारलाल यांचं.

उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला। युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची

हिमयानारी युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

लक्ष्मीकांत प्यारल्याल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. चित्रपट होता नाम आणि श्रोते हो या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम गीत बहार आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

संगीत दिनाच्या अनुषंगाने ध्यान संगीत आणि चक्र संगीतोपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर, तर सादर करते आहेत निलिमा पटवर्धन. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यानो, 21 जून हा जागतिक संगीत दिन आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगात एकमेव अद्वितीय आहे. आपल्या शास्त्रीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. याच शास्त्रीय संगीतावर आधारित लाखो बंदिशी, नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या सोबत असतंच. हे संगीत आपल्याला आनंद तर देतच, पण आपल्याला शांतता आणि समाधानही मिळवून देतं. म्हणजेच संगीत आपल्यासाठी उपचाराचंही काम करतं. काय आहे हा संगीत उपचार, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण निमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतोपचार तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी यांना. नमस्कार धनश्री.
1: नमस्कार.
0: सख्यानो, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी धनश्रीची थोडक्यात ओळख करून देते. धनश्री कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये एम ए ही पदवी प्राप्त केलेली आहे. सुगम संगीताचा डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. संगीताचं आणि संगीतोपचाराचं प्रशिक्षण त्या देत असतात, संगीतोपचारही त्या देत असतात. तर आता जाणून घेऊया संगीत आणि संगीतोपचाराचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो. धनश्री, तुझं सुरुवातीचं संगीताचं शिक्षण कुठे झालं?
1: पहिलं म्हणजे जागतिक संगीत दिवस आणि जागतिक योग दिवस यानिमित्त सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच श्वास हा आपला गुरु आहे. कारण श्वास हा स्थिरता, आपल्याला आत्ताच्या क्षणाची जाणीव करून देणारा असा आहे. आणि तो जन्माला आल्यावरच पहिला श्वास आपल्याला हे शिकवतो, त्यामुळे श्वास हा गुरु आहे. आणि मग नंतर आई वडील, माझे आई सुनीता नांदूरकर आणि वडील मोरेश्वर नांदूरकर हे पहिले माझे गुरु. त्यांनी जो मार्ग मला दाखवला आयुष्याचा, त्या मार्गामध्ये गायन कलेमध्ये त्यांनी घातल्यानंतर पहिले माझे गुरु पंडित चंद्रशेखर देशपांडे, शोभा अभ्यंकर, त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा खडीलकर, असे मला खूप मोठे गुरु लाभले. हे माझं खूप मोठं भाग्य आहे.
0: खरं
1: भारतीय शास्त्रीय संगीतात मी एम ए ही पदवी घेतली आणि SNDT तून लाईट म्युझिकमध्ये डिप्लोमाही केला. सुगम संगीताचं शिक्षण मी यशवंतदेव यांच्याकडून घेतलं. त्यामुळे माझा हा मार्ग आजचा अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक असा झालेला आहे. का तर गुरु मला इतके दिग्गज लाभले, यामुळे माझा हा प्रवास अत्यंत सुखकारक होतोय.
0: खरंय, कुठल्याही गोष्टीसाठी योग्य गुरु लाभणं हे खरंच महत्वाचं आहे. आणि शिष्य आपल्या आकलनाप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्याकडनं घेतच असतो, पण त्याच्यातच स्वतःचा काही विचार घालून त्याच मिळालेल्या विद्येचा अजून उपयोग करण्याचाही प्रयत्न शिष्य करत असतो. त्याचप्रमाणे तू म्युझिक थेरपीकडे वळलीस असं म्हणायला हरकत नाही.
1: हा नक्कीच, म्हणजे मी गात होतेच. गाणं जसं एम ए केलं, त्याच्यानंतर अनाहत म्युझिक ॲटेलियर या संस्थेच्या अंतर्गत मी गायनाचं शिक्षण देणं सुरू केलं. हे चालू असताना माझे आध्यात्मिक गुरु नरेंद्र साठे काका यांची भेट झाली आणि त्यांनी गायन या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिला. शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे हे हळूहळू गाता गाता त्यांनी विविध अंगांनी मला दाखवून दिलं. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
0: हो, म्हणजे स्वानुभवातूनच तू त्या विषयाकडे ओढली गेलीस असं म्हणायला हरकत नाही. पण मग म्युझिक थेरपी म्हणजे काय नेमकं?
1: आता पहिलं आपण थेरपी म्हणजे काय हे समजून घ्या. तो कुठलाही औषध किंवा सर्जरीशिवाय जे आजार बरे करतात त्याला आपण थेरपी म्हणतो.

0: तसं म्युझिक थेरपी म्हणजे काय, तर कुठलं तरी विशिष्ट गाणं ऐकलंय विशिष्ट सुरामध्ये किंवा रागामध्ये आपण ऐकतोय, तर ती म्युझिक थेरपी. मग त्याला अलीकडे रागचक्र म्हणजे समयचक्र असतं, त्यानुसार पण त्याची मांडणी करून त्यानुसार रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करून घेतो येतो. पण मी जो विषय अभ्यासते आहे किंवा ज्याचा उपयोग होतो आहे ते आहे चक्र संगीत उपचार पद्धती. तर यामध्ये सातही स्वरांच्या साह्याने सात चक्रांचं स्पंदन होतं आणि ते स्पंदन आपल्याला जाणवतं.
1: अच्छा.
0: किंवा ते स्पंदन आपल्या शरीरामध्ये कुठल्या पॉईंटवर कशा प्रकारे जाणवत आहे आणि त्याचा मी जसं म्हणलं मगाशी तसं शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होतो हा आपल्याला हळूहळू अनुभवायला येतो. मग त्याला आपल्याला ते ऐकताना पण होतं आणि गाताना तर निश्चितच जास्ती प्रमाणात होतं.
1: बरं, पण मग ही चक्र थेरपी कोणासाठी आहे?
0: ही सर्व आपण अगदी लहान मुलांपासून, म्हणजे सध्याचा माझा एक उद्देश असा चाललाय की लहान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा हा विषय घ्यावा आणि अगदी मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विषय समजून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याचा सजगतेने उपयोग कसा करायचा आहे हे यामध्ये आपण अनुभवू शकतो.
1: अच्छा. चक्र थेरपी आपण देतो किंवा घेतो स्वतः, तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं?
0: आधी पहिली चक्र आपल्यामध्ये ऊर्जा पॉइंट किंवा ऊर्जा केंद्र जी आहेत ती म्हणजे आपण बसतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागात मूलाधार चक्र आहे, त्याच्या पुढे ओटीपोटाच्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र आहे, पुढे आहे मणिपूर चक्र, असंच वरती हृदयावर अनाहत चक्र, कंठामध्ये विशुद्ध चक्र, दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आणि आपल्या टाळूच्या वर सहस्त्रार चक्र.
1: अच्छा.
0: अशा आपल्या शरीरामध्ये त्याची स्थानं ठरलेली आहेत. मग असेच आपले स्वर पण आहेत, सारे ग म प ध नी. तर या प्रत्येक चक्राला प्रत्येक स्वराचं स्पंदन जेव्हा आपल्याला अनुभवता येतं तेव्हा या थेरपीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मग ते सहजतेने येईल का करता? तर तसं नाही आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. पण आपण दररोजच्या या रुटीन जीवनात सुद्धा याचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठी अभ्यास, पण तो खूप मोठा अभ्यास किंवा त्याचा आता मी अगदी काय रोज साधनेला बसू कुठे बसू असे कुठलेही नियम नाही आहेत. कारण ही जी चक्र संगीत उपचार पद्धती आहे ही कोणीही घेऊ शकतं, कोणीही करू शकतं, त्याला वयाचं बंधन नाही आहे. आपण बघ म्हणतो की घरात शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, तर या सगळ्या काय आहेत? या स्पंदनाच्याच गोष्टी आहेत. मग यामध्ये चक्र संगीत उपचार पद्धतीमध्ये पंचतत्व, आपल्या तीन प्रकृती वात पित्त कफ प्रकृती, मुद्रा, बीज मंत्र, त्याच्यावरचे श्लोक, कारण प्रत्येक चक्राला देवता पण आहे, कारण आपल्याला समोर एक लागतं काही साधनेसाठी, ती प्रत्येक देवता पण आहे कारण ती आपल्याला त्याच्यासाठी शक्तीच देते ती देवता. अशा सगळ्या बाजूनी आणि आपण रोज करत असलेले, मी जसं आता म्हणलं श्वास हा गुरु आहे, तसं श्वास मी असं म्हणते की श्वास आपण घेतो तो गुरु कसा? तर श्वास आपण घेतोय म्हणजे वर्तमानात जगतोय आणि श्वास घेतोय त्याच्याबरोबर जी गोष्ट आहे ती स्वीकारण्याची तयारी अशा पद्धतीने श्वासाकडे बघावं. आणि उच्छ्वास म्हणजे श्वास सोडताना ज्या आपल्याला गोष्टी ऐकायच्या नाही आहेत, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहेत, त्या आपल्या उच्छ्वासाबरोबर सोडून द्याव्या. म्हणजे त्याचा गुरु म्हणून कसं तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, तर अशा पद्धतीने आपण आपल्यालाच मार्गदर्शन करू शकतो.
1: बरोबर.
0: म्हणून कुठल्याही वयासाठी ही चक्र संगीत उपचार पद्धती उपयोगी आहे.
1: यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे का?
0: नाही, यासाठी काही शास्त्रीय संगीत आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता जसं मगाशी मी म्हणलं तसं रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशी म्युझिक थेरपी आहे. मग इथे आपल्याला तेच राग म्हणजे चक्र हे आपण आपल्या

0: रुटीनमध्ये पण चक्र असतं. आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, मग चहा घेतो, मग ब्रेकफास्ट करतो. हे जसं आपलं रुटीन आहे तसं रागांचा समय चक्र आहे की सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग. मग हे रागसमय चक्र आणि आपलं दिनमान याचं जेव्हा बॅलन्सिंग करा तर ती झाली म्युझिक थेरपी. पण राग ऐकून मला जर तो राग समजत नाहीये काय त्यामध्ये ऐकू, तर यामध्ये असं आहे की त्या रागाचा जो महत्वाचा आपण आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतातला त्याला वादी स्वर असं म्हणतो, तर त्या रागातला वादी स्वर की जो आपल्या प्रत्येक चक्राला स्पंदन करत असतो. पण मग मूलाधारासाठी श्याम कल्याण, स्वादिष्ठान चक्रासाठी वृंदावनी सारंग का, तर श्याम कल्याण मध्ये सा हा महत्वाचा म्हणजे वादी स्वर आहे. असे प्रत्येक वादी स्वर त्या त्या चक्रावर स्पंदन करतात, त्या रागाचा असा परिणाम होतो.
1: अच्छा,
0: म्हणून आता जर मला कळत नाहीये त्यातला राग कळत नाहीये, वादी स्वर कळत नाहीये, तर मी काय ऐकायचंय, तर ते राग वादन जास्ती करून ऐकावं असं आम्ही म्हणतो वोकलपेक्षा. कारण त्याचा जो स्पंदनांचा परिणाम आहे तो शब्दहीन आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे विदाउट तुम्ही वर्डिंग जेव्हा ऐकाल ते स्वर तेव्हा नक्की तो संवाद साधतो.
1: शब्दातनं आला तर तो शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाऊ शकतं आणि शब्दाशिवाय आला तर त्या स्वराच्या स्पंदनांकडे लक्ष जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. वा, प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होतो, कुठल्या कुठल्या चक्राचा कसा कसा परिणाम होतो?
0: हा, जसं मी म्हणलं तसं आपण मूलाधार चक्र म्हणजे ही सात चक्र आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे. ते कमी पण नको आहे आणि जास्ती पण नको आहे. तर ते बॅलन्स राहण्यासाठी मूलाधार चक्र काय करतं, तर स्थिरता आणतं, म्हणजे सा हा स्वर. आणि मग हा नुसतं आता जे आपण मी म्हणलं म्युझिक थेरपी असते, मग ते राग ऐका आणि त्या रागांचा रोगांवर परिणाम होतो, तर इथे होईल का नाही अशी शंकाच नाहीये. कारण याचा उल्लेख ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. तर त्यामध्ये काय आहे, तर याचा डायरेक्ट स्पंदन आपल्याला शरीरामध्ये जे जाणवतात, जसं मी आत्ता म्हणलं की स्थिरता आहे मूलाधार चक्राचं काम काय आपल्या शरीरामध्ये, तर स्थिरता. मग ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या स्तरावर येते. मग त्यासाठी श्याम कल्याण असा राग आहे. राग भरपूर आहेत सावादी असलेले, पण त्यातले काही ठराविक असे निवडलेले आहेत. म्हणून नुसता रागांचा रोगांवर परिणाम होतो असं नाही, तर आपण त्या स्थानावर लक्ष केंद्रित करून तो राग ऐकला तर याचा 100% परिणाम होतो.

0: बाकीच्या चक्रांचा कसा कसा परिणाम होतो?
1: प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आहे. जसं मूलाधार चक्र स्थिरता, मग ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, तसं स्वाधिष्ठान चक्र हे निर्मिती क्षमता वाढवतं, म्हणजे नवनिर्मिती किंवा उत्साहवर्धक असं आहे. मग मणिपूर चक्राचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होतो? तर तो तर अत्यंत महत्वाचा असं चक्र आहे, त्याला नाभी चक्र असं पण म्हणतात, त्याला पोटातला मेंदू असं पण म्हणतो, कारण सर्वांवर नियंत्रण आणणारं मणिपूर चक्र आहे. तसं पुढे अनाहत चक्र, कि जे आनंद वाढवतं, म्हणजे तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर अनाहत चक्र. विशुद्ध चक्र काय? तर वाणीवर ताबा मिळवतं, म्हणजे आपल्याला बोलण्याने आपण मन एकतर दुखवतो तरी किंवा जिंकतो तरी, त्यामुळे विशुद्ध. म्हणून प्रत्येक चक्रच आपल्या शरीरावर परिणाम वेगवेगळा जाणवतो त्याचा. आज्ञाचक्राचा बॅलन्स असेल किंवा आपल्याला आज्ञाचक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, तर चांगल्या वाईट गोष्टी आधीच आपल्या लक्षात येतात की मी हे करणं योग्य आहे का नाही आहे, हे आपल्याला आज्ञाचक्र परिणामकारक आहे. तसं सहस्रार चक्र, की इथे मला असं सांगावंसं वाटतं की जे हरिपाठामध्ये आहे की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवलंय की आपण प्रत्येक गोष्टीत अडकत असतो, याला एक कमळाचंच, प्रत्येकाचं सिम्बॉल इथे चक्राचं तू बघशील तर कमळाचंच उदाहरण दिलेलं आहे. कारण कमळच हे का, दुसरं कुठलं तरी फुल का नाही घेतलं त्याला, किंवा अजून कुठलं सिम्बॉल का नाही घेतलं, तर कमळाच्या पाकळ्या बघ, जेव्हा उमलतं तेव्हा ते कुठेही एकमेकात पाकळ्या अडकत नाही आणि उमलतं, आणि बंद होतं तेव्हा कुठेही ते असं एकमेकात अडकलंय असं न होता बंद होतं. म्हणजे ही जी अटॅचमेंट डिटॅचमेंट आहे,
2: अच्छा,
1: तर तशा प्रकारे सहस्रार आपल्या आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये तशा पद्धतीने काम करतं.
2: अच्छा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर प्रत्येक चक्रावरती काम करायला हवं, आणि त्या प्रत्येक चक्रावरती काम करण्याकरता म्हणून आपण संगीताचा उपचार घेणार आहोत असं आहे. हे खूप छान पद्धती आहे, पण स्थिरता आपल्या मनाला नसते. म्हणजे आपण म्हणतो की एखादं संगीत ऐकू, पण तेव्हा आपल्या मनामध्ये हजारो विचार येऊ शकतात, तर ते संगीत तेवढ्या परिणामकारकतेने आपण ऐकलं पाहिजे, तर त्यासाठी काय करावं लागेल?
1: हा, मग याला मी ध्यान संगीत असा, जो योग दिवस पण आहे आणि संगीत दिवस पण आहे, तर अशा निमित्ताने मला उलट ध्यान संगीताचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. आपण काय म्हणतो, ध्यान क्रियेला बसूया, तर ध्यान ही क्रिया नसून ते निष्क्रिय होणं आहे. म्हणजे जिथे आपण निष्क्रिय होतो म्हणजे ध्यान करायला बसत नाही, ध्यान लागावं लागतं.
2: बरोबर.
1: पण मग ते काय आपण म्हणतो की चला मी ध्यानाला बसली, किंवा अलीकडचा शब्द, किंवा अलीकडे मेडिटेशनचे क्लास

0: प्रोसेस असतात. तर हे ध्यान लागणं हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निष्क्रिय म्हणजे आपण विचार बंद होणं, तर आपलं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित जेव्हा करता येतं किंवा श्वासावर लक्ष ठेवून आपण जेव्हा कुठलेही विचार न करता श्वासाच्या लयीकडे लक्ष देतो तेव्हा ध्यान लागणं आपण त्याला म्हणतो.
1: बरोबर बरोबर. पण मग हे ध्यान लागता येणं आवश्यक आहे का चक्र थेरपीसाठी?
0: नक्कीच. म्हणजे आधी तुमची बैठक, मग ती मी मगाशी म्हणलं तसं कुठलाही नियम नाही आहे की बैठक म्हणल्यावर आपण काय म्हणतो, चला बसायचंय, मग मला आसन घालायचंय, मग मला आसनावर बसायचंय, मग माझी ती सातची वेळ आहे बरं का मेडिटेशनची, मग कोणी आवाज करू नका, शांतता पाहिजे. तर तिथे आपण जेव्हा अशा पद्धतीने बसतो तेव्हा विचारांचा कोलाहल जास्ती वाढतो.
1: हो खरंय. म्हणजे आपण ह्या सगळ्या काय म्हणतात नियम पाळून आपण ध्यान करायला गेलो तर ते नक्कीच लागत नाही.
0: नक्कीच लागत नाही. तर उलट म्हणून याला कुठलेही नियम नकोत. नियमाशिवाय हे तुम्ही करू शकता. म्हणजे कसं तर बैठक ही मानसिक पाहिजे. म्हणजे मंडईसारख्या ठिकाणी पण तुमचं ध्यान लागलं पाहिजे.
1: हो खरंय.
0: म्हणजे काय तर आता यासाठी मी ध्यान आणि संगीत म्हणते. तर संगीत म्हणजे कुठला तरी गाणं ऐकणं किंवा भजन लावून ठेवणं आणि मग त्यामध्ये माझं ध्यान लागलं असं म्हणणं, तर असा तो विषय नाही. तर जे आत्ता मी इथे चालू ठेवले आपण बोलायला सुरुवात केल्यापासून बारीक तानपुरा हा ऐकूयात असे, तर हल्ली सहजही कोणाकडेही तानपुरा ॲप डाउनलोड करता येतं. हा तानपुरा घरात चालू ठेवणं. मी थोडक्यात सांगते की तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की ध्यान संगीत हे करायला आपण सुरुवात करूया. कारण खूप सोपं आणि सहज आहे आणि स्वतःहून कधी पण करता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्वर ऐकूयात आणि चार स्वर ऐकूयात. जसं मी आत्ता आधी चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र सांगितली, विशुद्ध चक्र म्हणजे कंठ आपल्या गळ्यामध्ये, प हे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आणि सा हे मूलाधाराच्या म्हणजे स्थिरतेकडे आहे. तर प सा सा सा याच्यावरच आपण जेव्हा श्वासाची लय समान करतो, श्वासाची लय जेव्हा या प सा सा सा ऐकून तुम्ही हळूहळू ती सवय होते आपल्याला, ते ऐकून ऐकून आपल्याला जेव्हा सवय होते तेव्हा ते प सा सा सा आहेत हे ऐकू यायला लागतं आणि मग त्याची स्पंदनं तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतात. का तर तुम्ही श्वासाची लय पण त्याच्याशी समान करता. तर यामध्ये आपण प सा सा सा हे सातत्याने रोज तानपुरा ऐकून ऐकून आपल्याला ती सवय लागते आणि मग आपण ध्यानाला बसलो की या नादाशी आपण एकरूप होतो. आपल्याला एकरूप व्हायला आपण ओमची फ्रेम तरी लावतो. ओमची फ्रेम आपण मेडिटेशनच्या रूममध्ये वातावरण निर्मितीसाठी लावतो की माझी ती रूम यासाठी आहे किंवा मला त्या ओमकडे बघून माझं ध्यान एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं. पण हे ध्यान म्हणजे काय आहे तर मन आहे.
1: बरोबर.
0: की आपण अवयव दाखवू शकतो, हात इथे आहेत, पाय इथे आहेत, डोळे इथे आहेत, नाक इथे आहे, पण मन दाखवू शकतो
1: नाही.
0: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखत आहे तर मन डोक्यात आहे. तसं

0: तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे. खरंय.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे. तस आता मी लक्ष केंद्रित केलंय श्वासावर, तर तिथे माझं मन एकाग्र करायचंय. तर मन हे एकाग्र केल्यानंतर प्राणायामातले प्रत्येक प्रकार आपण या पद्धतीने करायचे, म्हणजे अनुलोम विलोम करताना याच लयीमध्ये, आणि हा नाद त्याला सहकार्यासाठी असतो. मग त्याची अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, ओंकाराचे विविध पद्धतीने आपण ओंकार घेतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हा जो मी तानपुरा लावला आहे हा युनिव्हर्सचा स्वर आहे. म्हणजे असाच मी कुठलाही स्वर लावलाय असं नाहीये. तर काय, तर हा पंचतत्वातला स्वर आहे. आणि हा प्रूव्ह झालेला आहे की जे हर्ट्ज नासानी सांगितले, तर हर्ट्ज जेव्हा मॅच केले तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतातला हा पांढरी पाच हा स्वर आला. जसं मी म्हणलं चक्र साधना आणि ध्यान संगीत या दोन्ही गोष्टी आधी तुम्ही बैठकीसाठी किंवा स्थिरतेसाठी ध्यान संगीत आणि चक्र साधनेसाठी या ध्यानसंगीताचा होणारा उपयोग, या दोन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल. आणि सगळ्यात याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आता मी जिथे बसली आहे आकाशवाणी, इथे काय करतो आम्ही 101 हे स्टेशन लागलं म्हणजे काय, इथली स्पंदनं माझ्या इथे मॅच झाली म्हणून मला ते क्लिअर ऐकूया. हेच आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा मी पुण्यातून साताऱ्यात एंटर होत असताना किंवा कोल्हापूरमध्ये एंटर होत असताना ही स्पंदनं पुढे मागे होतात म्हणून ते क्लिअर ऐकू येत नाही. इतकं सोपं आहे की ती स्पंदनं आपल्याशी जुळवून घेण्यासाठी, म्हणून इथे पंचतत्व याचा पण आपल्यावर होणारा परिणाम आहे. आणि हे सगळं आपल्याला ध्यान संगीतामुळे चक्र संगीत साधनाही सोपी होते.
1: बर, पण मग ह्या आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो असं आपण मगापासून म्हणतो आहोत, आणि या शरीरातली चक्र आपण म्हणतो आहोत, पण ही चक्र काही मुळात अस्तित्वात नाही आहेत. म्हणजे चक्र असं दाखवू शकत नाही की पण हे चक्र आहे, ते त्याचं स्थान आहे. पण मग पूर्ण तुम्हाला शारीरिक रचनेचा अभ्यास करावा लागतो का याच्यासाठी, चक्र थेरपीसाठी?
0: नक्की. म्हणजे मी तरी केला, माझ्याकडे एक डॉक्टर ज्या एनाटॉमी स्पेशालिस्ट आहेत कुंडलकर मॅडम, त्या नरेंद्र साठे काका माझे गुरु त्यांच्याकडे आल्या होत्या. आणि त्यांनी विचारलं की मला हे ऍक्च्युअल माहिती हो, पण त्याचा परिणाम कसा करून घ्यायचा हे नाही माहिती. म्हणजे मला शरीरामध्ये ती चक्र कुठे आहेत, कशी काम करतात, आपण त्याच्या पाकळ्यांचा पण उच्चार म्हणतो, म्हणजे बीज मंत्र जसं मी म्हणलं प्रत्येक चक्रावर त्या त्या मंत्राचा, जसं मूलाधारासाठी लम हे अक्षर काम करतं, बाराखडीतलेच आपले सगळे उच्चार आहेत, पण प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा मंत्रातला उच्चार आहे की जो परिणाम साधतो. तसं त्यांनी विचारलं की कसा काय हा परिणाम साधेल, तर त्यांनी मला बीजे मेडिकल कॉलेजला नेलं. आणि तिथे ज्या बॉडीवर त्या त्या अवयवाचं जसं डिसेक्शन होऊन करत असतात अभ्यास तिथले विद्यार्थी, तसा मी तो अभ्यास की ओके इथे स्थान आहे आणि ऍक्च्युअल तिथे पाकळ्या म्हणजे प्लेक्सस की जे त्याला आपल्याला त्या त्या स्थानाला आपल्याला काय म्हणू आपण त्याचा अनुभव देत असतील, असा मला तो विचार तिथे जाणवला. आणि त्याचं त्यानंतर तर जास्ती मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य होईल असं नाही, त्यामुळे एनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे. आणि काकांनी अशा नोट्स तयार केल्यात की शरीराचं त्याच्यामध्ये स्थान कुठे आहे, त्याचं सायन्स दृष्ट्या कसं महत्व आहे. नुसतं असं नाहीये की हे उपनिषदामध्ये लिहिलंय म्हणून आहे, तर याचा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी याचा अभ्यास केलेला होता म्हणून हे ही उपचार पद्धती निर्माण झाली.
1: त्यांनी वेगवेगळ्या

0: त्या लोकांवरती ह्याचे करून बघितले प्रयोग आणि त्यातनं मग हा निष्कर्ष काढला की या गोष्टीचा इथे परिणाम होऊ शकतो. आणि मग जसं आपण म्हणतो की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण शरीराचा अभ्यास, मग मानसिक स्थितीवर पण परिणाम होतो, तर मग मानसिक स्थितीचाही मानसशास्त्राचाही अभ्यास करावा लागतो.
1: म्हणजे डिप्रेशन या विषयावर खूप आत्ताचा अलीकडचा खूप मोठा विषय येतो की अगदी लहान लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय की अभ्यास होत नाहीये. म्हणजे डिप्रेशन हा ऍक्च्युअली खरं तर खूप मोठा शब्द आहे. म्हणजे तुमचं मन, मनाचं खच्चीकरण, जर तुम्हाला एवढ्या लहान वयापासून मनावर याचा होणारा परिणाम, जास्ती ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे हे चक्र आणि डिएक्टिव्ह म्हणजे कमी पण नाही पाहिजे, तर बॅलन्स असलं पाहिजे. म्हणजे मन आपल्या ताब्यात येऊ शकतं.
0: अच्छा.
1: आता हे जे मानसिक आपण म्हणतोय त्रास, की जो प्रत्येक क्षणाला, प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तीमुळे होतो, हे आधी खूप जाणून घेतलं पाहिजे की मन आपल्या जर ताब्यात असेल, म्हणजे आपण जसं बॅलन्स राहूया, तर ते कसं राहायचं, तर हे ध्यान संगीत आणि चक्र साधनेने शक्य होतं. आणि मग आपण आपल्याला अनुभवायला लागतो की मी बॅलन्स राहू शकते की नाही, का तर मी हा अभ्यास करते किंवा मी याबद्दल सजग झालीये की मला काय करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देतो, त्याच्यामुळे हे घडलं, त्याच्यामुळे ते घडलं, तर माझ्यामुळेच या गोष्टी घडतायत. कारण तो जरी बोलला तरी त्याचा माझ्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा आहे हे आपल्याला या चक्र साधनेमुळे जमायला लागतं.
0: अच्छा.
1: त्यामुळे आजारांवर काम तर होतच आणि कसं आपण त्या आजारापर्यंत पोहोचणार नाही म्हणून म्हणलं डिप्रेशन, तर मनाचं कच्चीकरण, मग ते सगळ्या बाजूनी. म्हणजे आधी माझ्यामध्ये काय प्लस गोष्टी आहेत या पण कळल्या पाहिजेत आणि त्या आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कोणाला नाही समजत, आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे पण कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्ती गोष्टी असतात. तर स्वार्थ इथे शब्द खूप मी वेगळ्या अर्थाने म्हणते, म्हणजे माझे गुरु म्हणतात की स्वतःचा अर्थ समजणं म्हणजे स्वार्थ आहे. स्वतःचा अर्थ म्हणजे काय, कमी गोष्टी कुठल्या आहेत, ज्या कमी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत, म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण चांगलं ते घेता आलं पाहिजे, आणि दुसऱ्याकडे जर कमी असेल तर त्याला कमी लेखण्यापेक्षा आपल्यामध्ये ते जास्ती असेल तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे, त्याच्यावर आपल्याला अहंकार नाही वाढला पाहिजे. तर हे सगळं चक्र साधनेमुळे शक्य होत.
0: म्हणजे सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत करण्याचं काम पण हे चक्र करतात
1: नक्की
0: थोडक्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हा खरंच सगळ्यांसाठीचा उपचार पद्धती ही आहे. मग या लहान मुलांना हे शिकवताना त्याला काय, कारण त्यांना हे सगळं काहीच कळणार नाही, ध्यान कसं लावायचं, कारण ती इतकी चंचल असतात म्हणजे शरीराने पण मनाने पण आणि त्यांची तेवढी आकलन शक्ती पण नसते, मग त्यांना ह्या उपचार पद्धती कसं सांगता येईल किंवा त्यांना कशी देता येईल.
1: नक्कीच. म्हणजे मी हा प्रयत्न करत असते की प सा सा सा जसं मगाशी मी म्हणलं तसं, प हा आपल्या वाणी म्हणजे कंठावर जे काम करतो तर ते बॅलन्स, म्हणजे आता लहान मुलांना काही आपल्याला आधी मुळात एका ठिकाणी बसवणं हेच अवघड गोष्ट असते, तर त्यांना आपल्याला हे ऐक, याच्यात हा स्वर ऐकू येतोय का, किंवा हे काय वाजतंय, आणि मी त्याच्याबरोबर मेट्रोनम लावते का, तर श्वासाची लय पण
0: बरोबर,
1: मग त्या प्रत्येक बीट बरोबर तुमची श्वासाची लय होते का, यामध्ये ते गुंगून जातात, यामध्ये ते एकरूप होऊन जातात. मग इथे मी जसं म्हणलं तसं कंठ चक्र म्हणजे विशुद्ध चक्र हे खूप, मग ते कुठल्याही वयातलं असू दे तर ते खूप काम करतं. म्हणजे कसं, तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, तर जिथे काहीच चालू नाही आहे, निष्क्रिय आहे, ही परावाणी आहे. जिथे पश्यंती आहे काहीतरी दिसत आहे, मग हे आपल्याला दिसणं जे आहे तर त्याच्यावर आपल्या आतमध्ये काहीतरी सुरू होतं, चांगलं असू दे वाईट असू दे
0: बरोबर.
1: मग पुढे आहे मध्यमा, की काहीतरी मला त्या जे दिसलंय त्याच्यावर माझं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणणं आहे, पण मग इथे आपली ती सत्सद विवेक बुद्धी वापरून माझ्या वैखरीतून योग्यतेच येईल
0: बरोबर.
1: मग हे काम आपल्या ध्यान

0: संगीतामध्ये घडतं. म्हणजे हे सगळं आतमध्ये चालू असतं, पण हे निष्क्रिय लेवलला होणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये जर त्याच वेळेला घडलं, त्याच वयामध्ये घडायला लागलं, तर त्याचा उपयोग त्यांना हळूहळू जसे मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला हा सगळा म्हणजे एक योग्य पद्धतीने विचार करण्याची त्यांना सवय लागते. आणि याच्यावर मी नेहमी सांगते की गायत्री मंत्र खूप चांगला काम करतो. की या स्वरामध्ये तुम्ही पांढरी पाच या स्वरामध्ये जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार कराल, मग तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो तुम्ही कराल, तेव्हा तो ऊर्जा देतो आपल्याला. मग ती ऊर्जा आपण करत असलेल्या कामासाठी, आपण करत असलेल्या विचारांसाठी, आणि मग विचारच असे झाले की ते काम योग्य पद्धतीने आणि त्याला मिळणारी ऊर्जा पण योग्य पद्धतीने मिळते. मग आपल्यामध्येच ऊर्जा केंद्र जे आहेत त्यालाही ती योग्य पद्धतीने ऊर्जा मिळत जाते.
1: या ऊर्जेवरूनच मला आठवलं की वाढत्या वयामध्ये मुलांच्या अंगात अतिशय ऊर्जा असते. त्यांना योग्य प्रवाहात आणणं किंवा योग्य दिशा देणं हे पण या ध्यानसंगीतांनी आणि चक्र थेरपीनी शक्य होत असेल.
0: म्हणून अलीकडे माझ्याकडे अनेक जण पेरेंट्स येतात की तो जरा एका जागी बसत नाही म्हणून त्याला गाणं तरी शिकवते, किंवा एका जागी बसत नाही म्हणून एखादं वाद्य तरी शिकवते. तर यापेक्षा त्याला एका जागी बसण्यापेक्षा आवड लागावी असं जर म्हणून त्याला शिकवलं तर तो जास्ती पटकन बसेल.
1: खरंय.
0: म्हणून ही दिशा देणं फार महत्वाचं आहे की आपण काय मुलांशी बोलतोय किंवा बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्याच पुढचा भाग म्हणजे तरुणांसाठी आपण म्हणूया की इतकी प्रलोभनं बाहेर आहेत त्यांना. नुसती प्रलोभनच आहेत असं नाहीये, म्हणजे ते व्यसनांच्या दृष्टीने जातात किंवा बाकीच्या प्रलोभनांना बळी पडतात हेही नाहीये, पण त्यांना ताणतणावही तेवढेच आहेत. कारण का शिक्षण घेताना ताणतणाव आहे, नोकरीच्या ठिकाणी आहे, जगात स्पर्धा इतकी आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना ताणतणाव आहे. पण त्यांच्यासाठी हे चक्र थेरपी कशी उपयोगी पडते?
0: खूप उपयोगी पडते. म्हणजे आता मला असे कॉल येत असतात, आयटी मधला जॉब करते पण मला गाणं पण शिकायचंय, खूप आवड आहे पण माझा जॉबचं काहीच टायमिंग नाहीये, त्यामुळे मला फक्त संडे रिकाम आहे. मग संडेला तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा, पण मला करता येत नाहीये याचं दुःख जे तेवढे बाकीचे 6 दिवस आहे आणि 7व्या दिवशी तुमच्या आवडीचं तुम्ही काम करताय, तर ते पण काम तेवढ्याच आवडीने झालं पाहिजे.
1: बरोबर.
0: परिस्थिती आहे ती स्वीकारण्याची तयारी आपल्याला चक्र साधना त्या मनाची शक्ती वाढवतं. किंवा म्हणून मग एक नेहमी शब्द वापरते की अध्यात्माकडे वळलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर काय तुझं म्हणजे आता हे वय का अध्यात्माकडे वळण्याचं? तर ऍक्च्युली लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण अध्यात्माची व्याख्या अशी म्हणते मी, भूतकाळाचा विचार नाही, भविष्यकाळाचा विचार नाही, फक्त वर्तमानात जगता आलं पाहिजे म्हणजे अध्यात्म आहे. अशा प्रकारे जर रोजचा दिवस बघायला लागलो तर कुठलंही वय, मग तरुण मुलं असू देत, वयोवृद्धांचा तोच प्रश्न आहे. ते अनेक ठिकाणी मला ओल्ड एज होम मध्ये बोलवतात की यांचे प्रश्न खूप आहेत. कारण आता त्यांचे पालक म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ते त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी वेळ नाही म्हणून तिथे ठेवलेले.
1: बरोबर.
0: तर याचं ते दुःख करतात आणि म्हणून आजार वाढतात. तसं लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात, आई बाबांना वेळ नाही म्हणून मला पाळणाघरात ठेवलंय, ही भावना त्यांच्यामध्ये न येता की त्यांचं ते एक हॅपी मुमेंट्स म्हणजे सगळा आनंदाचा दिवस कसा जाईल अशा ठिकाणी किंवा अशा ऍक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी मुलांना आपण सोडतो आहे किंवा ठेवतोय. म्हणजे हे दोन्ही वय जे आहेत आणि त्याच्यामधलं तरुण आणि प्रौढावस्था यामध्ये या दोन्ही वयातल्या लोकांना त्यांच्या मानसिकतेचा समतोल सांभाळावा लागत असतो.
1: बरोबर.
0: म्हणून येणारा ताण
1: हो
0: आणि प्लस कामाचा ताण अशा दोन्ही गोष्टी, म्हणलं तर प्रत्येक वयात ताणच
1: आहे.
0: म्हणून चक्र संगीत उपचार पद्धती ही कुठल्याही वयासाठी आपल्याला हे ताण न येता आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो यासाठी खूप उपयोगी पडते.
1: हो, आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे तर सर्व वयोगटातल्या महिलांना हे कसं उपयोगी पडेल? कारण प्रत्येक वयोगट

0: गटात महिलांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन्सना तोंड द्यावं लागतं. म्हणजे घरात आपण म्हणतो तसं की मुलांची काळजी आहे, घरातल्या ज्येष्ठांची काळजी आहे, नवऱ्याचं करिअर आणि त्याचं स्वास्थ्य त्यांना बघायचं आहे, बरोबरीने स्वतःचं स्वास्थ्य बघायचं आहे, मानसिक शारीरिक काय असेल ते. बाहेर गेल्यावरती ऑफिसेसचे ताण आहेत, कामाचे आहेत, बाहेरच्या ऑफिसेसमध्ये होणाऱ्या इतर त्रासांनाही त्यांना तोंड द्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यायला ही थेरपी कशी उपयोगी पडते, म्हणजे मानसिक बळ वाढवण्याकरता हे कसं आपल्याला उपयोगी पडेल?
1: नक्कीच, मी म्हणलं तसं इथे स्त्री असो वा पुरुष, म्हणजे स्त्रियांसाठी काय तर स्त्री ही अशी असते की ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते, कोणाची तरी बायको, म्हणजे बायकोचा रोल पण असतो, म्हणजे अशी प्रत्येक रोलमधनं ती जात असते. मग त्यावेळेला या सगळ्या आजच्या धावपळीच्या आणि जगात तिला बाहेर पडून काम पण करावं लागत असतं. मग याच्यातनं काय होतं की पिढ्यांचा पण यामध्ये गोष्ट असते की तुमच्या वेळेला नव्हतं असं, आता आमच्या वेळेला असं करायला लागतं. म्हणजे यांनी काय होतं तर विसंवाद वाढायला लागतं.
0: बरोबर,
1: घरामध्ये मग ते स्त्री स्त्री मधले असू दे किंवा पुरुष स्त्री मधले असू दे, तर यासाठी घरातली स्पंदनं, मी म्हणलं मग अशी तसं घरात वास्तू तथास्तू म्हणत असते, तर हे विसंवाद टाळून आपण सुसंवाद आणू शकतो. म्हणजे काय होतं तर घरातली स्त्री जेव्हा या साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते, तेव्हा या सगळ्या स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते, मग ती ओळखीची असू दे नसू दे, मी सांगते की अगं ना मी तुला ही लिंक देते, हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो. चारुकेशी रागाने काय होणार आहे, राग अगं मला कळत नाही कळला तरी चालेल, पण त्याची जी स्पंदनं घरामध्ये होणार आहेत, तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलतंय. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय, तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये गेलंच पाहिजे, मला ते समोर बसून ऐकलंच पाहिजे, असे कुठलेही त्याला नियम नाही आहेत. म्हणजे तुम्ही घरात कोणी लावून ठेवा आणि त्याची स्पंदनं घरात उमटू दे, तर त्याने सुद्धा तुम्हाला जो फरक पडायला लागेल आणि मग नक्की तुम्हाला ही साधना आपण करूया, हे शिकून घेऊया. कारण असं नाही आहे की मला किती वर्षानुवर्ष ही साधना करायला पाहिजे, रोजच्या आपल्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे, तर मी ही मुद्रा करेन, मी हा बीजमंत्र म्हणेन, मी डोळ्यासमोर हा रंग आणेन, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात.
0: बरोबर,
1: त्यामुळे इतक्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत आणि त्या बीजमंत्राचा उच्चार करून आपल्याला ती शक्ती नक्की मिळते.
0: अच्छा,
1: आणि आपल्या ते पॉइंट्स पण आपल्या शरीरातच आहेत, ती ऊर्जा केंद्र आपल्याच शरीरात आहेत, आपल्याला कोणाचा दुसऱ्याचा आधार इथे जरुरीचा नाहीये. त्यामुळे स्त्री ही सजगतेने अशा पद्धतीने जर घर बॅलन्स करू शकली तर खूप चांगला उपयोग आहे.
0: खरंय, आणि म्हणजे असंच की घराघरात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, जर सगळीकडे अशी शांतता तिला अनुभवायला मिळाली तर ती जास्त कार्यक्षमतेने काम करू शकेल.
1: नक्की, काम करण्याची क्षमता कधी वाढेल की ती मनापासून ते करत असेल. म्हणजे मी असं सांगते ध्यानसंगीतामध्ये की तुम्ही जे काम करताय आपण काय म्हणतो ध्यान देऊन कर, तिथेच ध्यान देणं हेच तुमचं मेडिटेशन आहे.
0: बरोबर,
1: जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये ध्यान लागणं, म्हणजे मी स्वयंपाक करत असेल तर ते ध्यान देऊन करेन, मी एकीकडे फोनवर बोलते आणि स्वयंपाक करते, तर या गोष्टी आपण हळूहळू टाळून ते पूर्ण एकाग्रतेने करायला लागलो, कुठलीही मग गोष्ट असू दे, त्याची सवय लागायला लागली की त्याचं समाधान आणि आनंद पण मिळायला
0: वेगळा असतो. बरोबर आहे, आणि हे कुठल्याही वयोगटात लोकांना हा मार्ग हो योग्य आहे, कारण जे आपण काम करतो आहोत ते पूर्ण मन लावून त्या क्षणाला तिथे असणं आणि ते पूर्ण मन लावून करणं, म्हणजे त्या कामाचंही समाधान आपल्याला मिळतं, आपल्या वेळेचंही नियोजन होतं आणि इतर कामांसाठी आपल्याला वेळ उपलब्ध होऊ शकतो आणि आपण इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आणि हे इतरांना समजून घेण्याकरता कसं उपयोगी पडतं?
1: म्हणजे मी आत्ता जे बोलतीये ते तिने ऐकून त्या पद्धतीने केलं नाही तर आपलं चिडचिड होणार आहे, किंवा तू म्हणतेस म्हणून मी काय ऐकू, या सगळ्यामध्ये आपलं अनाहत चक्र

0: आपल्याला साथ देतं. आपण बघ, एखादी गोष्ट कोणी काही विचारलं आपल्याला, निर्णय असेल तो की मी हे करू का ग, तर आपला सहजपणाने दीर्घश्वास घेतला तो आणि उत्तर दिलं जातं.
1: थोडासा विचार करतो.
0: कारण दीर्घश्वास का घेतो आपण, तर तिथे आपला तो विचार म्हणजे श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी. मग दीर्घश्वास काय, मी चला मी आता श्वास घेते आणि तुला उत्तर देते असा म्हणून नाही घेतला जात. तर माझ्या काहीतरी निर्णयावर ही गोष्ट करणार आहे म्हणून आपण सांगतो. म्हणजे आपण दीर्घश्वास घेतो म्हणजे आपण एकाग्र करतो तेवढ्या सेकंदापुरतं पटकन आपल्याला आणि उत्तर देतो. मग इथे मी एवढं तिला उत्तर दिलंय आणि तिने तसं नाही वागलं, तर इथे चिडचिड किंवा तो दुजा भाव सुरू झाला. मग हा टाळायचाय, मला विचारलंय माझं सांगून झालंय, पण इथे तू घ्यायचं की नाही म्हणून इथे बुद्धांनी जे सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे.
1: खरं
0: की कोणावर चिडताना तू त्याचा नोकर होतोस असं त्यांनी एका गोष्टीत सांगितलं. मग तुला प्रत्येकाचं नोकर व्हायचंय का, हा विचार या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वाटतं मला.
1: खरं म्हणजे हे ध्यान संगीत किंवा ही चक्र थेरपी स्वतःला बॅलन्स करण्याकरता तर आहेच, पण आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांनाही बॅलन्स करण्याकरता आहे. म्हणजे तुम्हाला, तुम्ही इतरांना जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ठीक आहे, मी सांगितलं तिने ऐकलं नाही, ऐकणं न ऐकणं तिच्या हातात आहे. तिचा काय म्हणत, तिचं कर्म तिच्याजवळ असं आपण म्हणू शकू. आणि माझं काय कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे, हे समाधान आपल्याला आहे. म्हणजे इतरांशी असलेले संबंध चांगले होऊ शकतात, आपण आपल्या कामामध्ये चांगल्या तऱ्हेने योगदान देऊ शकतो, पूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो, आपल्या मनाची स्थिरता राहते, आपल्या मनाला समाधान मिळतं, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आपलं शरीर स्वास्थ्यही चांगलं राहू शकतं.
0: म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने हे शिकवत असताना सांगत असते की मुलाधारमुळे काय होणार आहे,

0: आनंद तुला आवडो ना आवडो, मी काम केलेल्याच मला आनंद आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे आनंद हा आपल्या स्वतःसाठी. मग या सगळ्या खालच्या स्थिरतेमुळे, नवनिर्मितीमुळे, आत्मविश्वासामुळे, आनंदामुळे माझी वाणी कंठचक्र विशुद्ध चक्रातून गोडच बोललं जाणार
1: आहे.
0: तिथे मी कोणाला दुखावणार नाहीये.
1: बरोबर.
0: मग पुढे आज्ञाचक्र आहे जे आपल्या दोन बुवायांच्या मध्ये, ते आपल्याला त्यामुळे योग्य का अयोग्य, चांगलं का वाईट या गोष्टी नक्की दाखवणार आहे.
1: विवेक आपला जागृत
0: ठेवणार आहे. आणि मग सहस्रार, तिथे आपण म्हणतो कुंडलिनी जागृती. मग तू म्हणतेस तसं आपण नातेसंबंध किंवा या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं
1: हो.
0: मग तिथे कुठलाही दुजाभाव नाही, द्वैत अद्वैत नाही, सगळ्याच्या पलीकडे जाऊन सहस्रार चक्र माझं बॅलन्स झालं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते काम देत राहतं. आणि हे तर रोजच्या आयुष्यात आपल्याला इतक्या ठिकाणी उपयोगी पडू शकतं.
1: बरोबर आहे. पण मग याची पद्धती काय, की आधी तुम्ही ध्यान लावायचं, मग प्राणायाम श्वासाकडे लक्ष द्यायचं, मग त्या त्या चक्राचे जो बीजमंत्र आहे तो म्हणायचा, त्याचं देवतेचं स्मरण करायचं, त्याचा
0: रंग आहे तो डोळ्यासमोर आणा.
1: हा, अशा तऱ्हेने हे चक्र थेरपी चालते.
0: मग आता याच्यासाठी तुम्ही आसन घेऊन बसलात अगदीच योग्य. नाही जमलं जसं तू म्हणलीस की महिलांसाठी आपण करतोय, मला वेळच नाहीये या साधनेला, हे तुम्ही जाता येता सुद्धा डोळ्यासमोर आणू शकता.
1: बरोबर.
0: तुम्ही एक लाल रंगाची पर्स जवळ ठेवू शकता, लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवू शकता की राहू दे मला, स्थिरता राहू दे. कारण काय, त्या निमित्ताने मी सजग राहते की मला ही स्थिरता आली पाहिजे. मग नुसतं ते जवळ ठेवून होणार आहे का, तर तसं नाही. त्यासाठी साधना ही वेगळी आहेच, पण आपल्याला सजग ठेवण्यासाठी अशा गोष्टी पण आपण करू शकतो.

0: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे हे तुम्हाला अवगत असो अगर नसो ते त्या ऐकण्याने आपल्या शरीरावर मनावरती परिणाम होतो, तो नक्कीच सकारात्मक असतो. आणि ते जर सजगतेने आपण ऐकलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो, आपली क्रियाशक्ती कार्यशक्ती वाढते, सर्जनशीलता वाढते.
1: सजगतेने ऐकण्यासाठी नुसतं ऐकणं नाहीये, तर ते आपल्या त्या त्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून परिणाम होण्यासाठी ऐकणं.
0: हो, बरोबर बरोबर आहे. तर हे सगळं या चक्र थेरपीमध्ये आणि ध्यानसंगीतामध्ये आपल्याला साध्य करता येतं. आणि ही थेरपी अशी आहे की कोणा डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा कोणाकडे तरी जायला पाहिजे असं नाही. एकदा आपण ते शिकवून घेतलं की आपलं आपल्याला सुद्धा करता येतं, आपण आपल्या घरातल्यांनाही सांगू शकतो. आणि अशा तऱ्हेने म्हणजे सामाजिक शांतता आणण्याकरता सुद्धा याचा उपयोग
1: आहे.
0: आणि फार मोठा त्याच्यात काही साधन लागत आहे किंवा फार मोठे त्याला काही वेळ द्यावा लागतो आहे असंही नाहीये. ह्या आपण सहज जाता जाता करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यातनं सगळी शाश्वत मूल्य आपली जपली जाणार आहेत की इतरांना समजून घ्या, इतरांशी चांगलं वागा, सत्सद विवेक बुद्धी पाळा आणि एकूणच शांतता समाधान समाजात असू दे. यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. आणि हा खरंच आजच्या जगामध्ये सध्याच्या या सगळ्या बाहेरच्या परिस्थिती आपल्याला बघताना असं जाणवतं की आजच्या जगामध्ये हे अत्यंत उपयोगी असं साधन आहे. आणि त्याचा खरंच उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. आबालवृद्ध सगळ्यांनाच आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. तर योग आणि संगीत असा दोन्हीचा मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे. आणि 21 जून या जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने आपण हे सगळं आज इथे बोललो. खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि खूप वेगळी दिशा या विचारांना मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रकल्पांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद. मला इथे बोलावलं, विषय मला इथे सांगता आला आणि एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगता आला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.
0: सख्यांनो, ध्यान संगीत चक्र थेरपी आपल्या जीवनाला एका उन्नत पातळीवरती घेऊन जातं हे आताच आपण ऐकलं. आपल्या भारतीय परंपरेत संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर परमेश्वराच्या आराधनेचं माध्यम आहे. अशा या संगीताचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात योग्य तऱ्हेने करून घ्यावा यासाठीच हा सगळा आज प्रवास आपण जाणून घेतला. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. मी यशस्वी पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे

0: के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे। इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में, यू हैव सेट अ न्यू एग्जांपल।
1: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं, तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली। कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा, तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं। केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील। फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा आज होणार आहे। विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे। आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे। गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले। संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं। नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले। भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे। भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले। भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले। तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं। भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली। उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली। भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ऍडमिरल नुत्तपोल ड्योनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं। या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली, तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे।

माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेश प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना SSG रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला दुपारी 4 वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी रांजणगाव इथं जाबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रियल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट दिली. जाबील कंपनीच्या अत्याधुनिक निर्मिती केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, PM आवास यासारख्या

0: लोकोपयोगी योजना राबवत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचं विस्तारीकरण, पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी पुण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 12 वर्षात देशात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आल्याचं ते यावेळी म्हणाले. उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. यानिमित्तानं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या लहानग्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण म्हणजे PLFS आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचं वार्षिक सर्वेक्षण म्हणजे ASUs पुणे जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्ती सहभाग दर, स्वयंरोजगार तसंच लघु आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची स्थिती याबाबत महत्वाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या RRR म्हणजे रिड्यूस रियूज रिसायकल संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या 1 महिन्यात शहरातील विविध भागातून खेळणी, पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच विविध घरगुती वस्तूंचं संकलन करण्यात आलं. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कचऱ्यातून संसाधन निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ द्यावं असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं आहे. पुण्यातल्या खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110 स्थापना दिवस साजरा करण्यात आला. जलसंपदा प्रकल्प, नदी अभियांत्रिकी, वीज निर्मिती आणि किनारी अभियांत्रिकी प्रकल्पांमधील जलविषयक संरक्षणांच्या सुरक्षित आणि परवडण्यायोग्य आराखड्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेलं संशोधन आणि विकास कार्य करणारी CWPRS ही प्रमुख केंद्रीय संस्था बनली आहे. स्थापना दिवसानिमित्त संस्थेमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी आणि सर्वसामान्य कुतूहल बाळगणाऱ्या सामान्य नागरिकांना विविध धरणांची प्रारूपं इथं पाहता आली. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं झालं आहे. मंदिरात दररोज 1000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पास अनिवार्य करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढील वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. सद्यस्थितीत राज्यातल्या धरणांमध्ये एकंदर उपयुक्त जलसाठा 25% आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेषतः पुणे विभागातला उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं परिस्थिती गांभीर्यानं हाताळावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
1: मध्यम लहरी 378.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: लँड में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो. उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर. देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है, जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडोर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले. G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात भाग घेणार आहेत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे.

प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे.
कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री

नितीन मुकेश आणि आशा भोसले यांच्या स्वरातील बलमा या चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरातील इतिहास या चित्रपटातील हे बहारदार संगीत.

रसिक हो गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सायंकाळची 5:12 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील दामिनी या चित्रपटातील समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

अभिजीत आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील आज का गुंडाराज या चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. बरे तर असे कहो, या छानशा गीताबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. रसिक हो, या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. युओ आणि हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी, सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवानीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जिस उम्र में लोग जिंदगी के ख्वाब बुनते हैं, उसने अपनी पूरी उम्र एक मुल्क के नाम लिख दी. तख्त उसका था मगर फिक्र वतन की थी. वो रानी कम आज़ादी का पहला ख्वाब ज़्यादा थी. झांसी की मिट्टी आज भी ये सदाई देती है, वफा की आखिरी हद लक्ष्मीबाई होती है. मित्रांनो, वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर ज्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते, ती भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. भारतीय इतिहासात त्यांना एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणून ओळखले जाते. त्यांचा दृढ निश्चय अतुल

होता. त्यांना भारताची जोन ऑफ आर्क म्हणून व्यापकपणे ओळखले जाते आणि भारताच्या पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय इतिहासावर अमीट छाप पाडली. देशभक्ती आणि आपल्या देशाबद्दल अभिमानाने भरलेली ती एक कन्या आणि राणी म्हणून मिळणे हे भारताचे भाग्य होते. महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. त्यांचे वडील व्यवसायानिमित्त पुणे आणि सातारा येथे स्थायी झाले होते. नेवाळकर कुटुंब मूळचे कोट रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली आणि कालांतराने झांशी संस्थानची सुभेदारी दिली. इसवी सन 1818 नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झांशी वंश परंपरागत ताब्यात घेऊन महाराजा ही पदवी धारण केली. राणी लक्ष्मीबाई धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर नेतृत्वगुण असणाऱ्या होत्या. त्या जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, परंतु राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरत वाढल्या होत्या. त्यांचे पालनपोषण पेशव्यांचे राजवाड्यात झाले आणि पेशवा बाजीराव दुसरे यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे वागवले. ते त्यांना चबिली असे म्हणत, ज्याचा अर्थ खेळणारी असा होतो. नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्यासोबत ती वाढत असताना त्यांना मार्शल आर्ट्स, तलवारीने लढणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा असामान्य संगोपनामुळे राणी लक्ष्मीबाई त्यांच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या.

0: मंदिरांमध्ये फिरताना लक्ष्मीबाईंना पालखीऐवजी घोड्यावर स्वार होणे जास्त आवडायचे. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचं तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या. 19 मे 1842 रोजी त्यांचे विवाह झांशी संस्थानचे राजे श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झांशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मात्र दरबारचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांना पसंत नव्हते. त्यामुळे राणीने आपला वेळ स्वतःच्या कौशल्यांना जपण्यासाठी वापरला. त्यांनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी आणि तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो 3 महिन्यांचा असताना मृत्यू पावला. या दुःखातून गंगाधरराव खचले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी दामोदरराव यांना झाशीच्या सिंहासनाचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता देण्यास नकार दिला, कारण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी भारतीय संस्थाने काबीज करण्यासाठी सुरू केलेल्या धोरणाचा उल्लेख डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सचा होता. लॉर्ड डलहौसीच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकात विस्ताराच्या योजना स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर लिहितात, केवळ पंजाबच नव्हे तर ब्रह्मदेशाचे विस्तृत अधिराज्य गिळंकृत करूनही डलहौसीची भूक समाधानी नव्हती. भारताच्या सीमा वाढल्या असल्या तरी आत प्राचीन राज्यांच्या कबरी होत्या, त्यामुळे डलहौसीने त्यांना उपटून टाकण्यास आणि सर्व काही समतल करण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ खूप मौल्यवान जागा व्यापली नाही तर त्या कबरींमधून एके दिवशी भारताच्या चुकांचा बदला घेणारे उदयास येतील अशी भीती होती. ईस्ट इंडिया कंपनी भारतीयांविरुद्ध वापरत असलेल्या अनेक दडपशाही उपायांपैकी एक म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. भारत धार्मिक छळ, राजकीय मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारख्या संघटनांना तोंड देत होता. त्याच्या शतकानुशतके जुन्या स्थापित संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.
1: देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए. भारत

1857 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून घोषणा केली. झांसीच्या राजदरबारात त्यांना बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नववारी साडी, खांद्यावर शेला किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगारखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या, तेव्हा ही बिरुदावली त्यांना दिली जायची. 1853 मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी राजमहालाच्या अंगणात एक महिला सेना तयार केली होती. या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. इसवीसन 1857 ते 1858 स्वातंत्र्य युद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार 13 मार्च 1854 रोजी झांसीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करून झांसी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मेरी झांसी नहीं दुंगी असे स्फूर्तीदायक उद्गार काढले. कंपनी राजवटी विरुद्ध आणि त्याच्या मार्गांविरुद्ध सुरू झालेला मोठा उठाव जून 1857 मध्ये झांसीला पोहोचला. राणी लक्ष्मीबाईंच्या सक्षम राजवटीत झांसी लवकरच स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा गड बनला. 5 जून 1857 रोजी झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे 22 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राजकर्त्या झाल्या, परंतु त्यांच्यासमोर अत्यंत बिकट परिस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता आणि रिकामा खजिना यामुळे प्रजेच्या मनात असुरक्षिततेची भावना. तरीही राणी लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावून त्यांना महत्वाची पदे दिली. दिवान लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर वडील मोरोपंत तांबे यांना खजिनदार नेमले. लक्ष्मणरावांचे भाऊ, मुलगा मुनसब भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळवून राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मिती केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. यामुळे झांसीवर हल्ला करू पाहणाऱ्या ब्रिटिशांना राग आला. झांसीवर हल्ला करण्याची जबाबदारी सर ह्यू रोज यांना देण्यात आली. परंतु झांसीच्या भूमीवर पाऊल ठेवताच इंग्रजी सैन्याचे मोठे नुकसान झाले.

शत्रूला पुरवठा रोखण्यासाठी राणीच्या आदेशानुसार झाशीच्या सभोवतालच्या सर्व जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. शेतात धान्याचा एक तुकडाही नव्हता, कुरणात गवताचा एकही तुकडा नव्हता, त्यांना आश्रय देणारे एकही झाड नव्हते. पण इंग्रज झाशीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. ही सर्व परिस्थिती पाहता लक्ष्मीबाईंनी क्रांतिकारी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ग्वाल्हेर राज्यात सैन्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या सक्रिय सहभागाने आणि सामरिक कौशल्याने सर्वांना प्रेरणा दिली.

युद्धभूमीवर गेलेले सैनिकांना आशीर्वाद देत असत आणि परत आलेल्या जखमींची काळजी घेत असत. दरम्यान 21 मार्च 1858 रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झांशीजवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. ब्रिटिशांच्या विश्वासघातामुळे आणि अन्यायामुळे भारतात परकीय शासन नको अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्यास नकार दिला. त्याचवेळी त्यांनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली. उत्तम सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झांशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. सुरुवातीला झांशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज, नालदार, भवानीशंकर, कडक बिजली या तोफांनी चांगला प्रतिकार केला. गौस खान याने तर तोफेमधून असा मारा केला की 2 शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झांशीतील लोक त्यांना धन्यवाद देतात. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारी पाडली. ही खिंडारी बुजवण्यासाठी रातोरात काम झाले, ज्यामध्ये स्त्रियांनी चुना, दगड आणि विटा ने आण करण्याचे काम केले. शेवटी झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा होत असे. ही विहीर आणि दारूगोळा तयार होणारा कारखाना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. अशा परिस्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. 31 मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावर लढण्याचे आवाहन केले. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले, रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन. राणीचे डावे उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि गौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले. तेव्हा परिस्थिती बिकट झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत आणि सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी स्वतः रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झांशी सोडण्याचा निर्णय घेतला. सतत 11 दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचे साक्षीदार ह्यू रोजने नंतर म्हटले, राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. झांशीतील पराभवानंतर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावाला पाठीशी बांधून किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांसह 30-31 मे 1858 रोजी ग्वाल्हेरला पोचल्या. तिथेही त्यांनी स्वस्थ न बसता सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी रणनीती आखत होत्या. 16 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. 17 जून 1858 रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झांशीच्या राणीचे वर्णन करताना सर ह्यू रोज म्हणाले, राणी तिच्या शौर्य, हुशारी आणि चिकाटीसाठी उल्लेखनीय होती. तिच्या अधीन स्थानांबद्दल तिची उदारता अमर्याद होती.

0: नेहमीच लक्षात ठेवतील की ती तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली. भारतासाठी तिचे योगदान आपण विसरू शकत नाही. 1857 क्रांतिकारी युद्धात ब्रिटिश वसाहतवादाला सर्वात शक्तिशाली सर्वव्यापी प्रतिकार मिळाला. मातृभूमीच्या मुक्तीचे एक समान ध्येय विविध वर्ग पंथ आणि धर्मांच्या लोकांना कसे जोडू शकतो आणि त्यांना राष्ट्रीय संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी एकत्र कसे आणू शकते हे याने दाखवून दिले. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे 79 वर्ष साजरे करणार असताना ही भावना पुन्हा जागृत आणि आदरणीय झाली पाहिजे. राणी लक्ष्मीबाईंनी दिलेल्या बलिदानांना तीच खरी श्रद्धांजली असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात 18 जून या वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

ऑपरेशननंतर लगेचच 6:10 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीम पलासी आपण ऐकू शकाल. 6:30 ICC महिला विश्वचषक T20 स्पर्धा 2026 यांतर्गत भारत आणि नेदरलँड संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या T20 क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. हे वर्णन आपण ऐकू शकाल रेडिओवरून.

आणि 6:30 वाजता ॲपवरून घे भरारी हा कार्यक्रम यामध्ये मेडिटेशन आणि त्याचे फायदे याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन रागिनी घाटगे यांचं. 7:15 वाजता वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

सायंकाळी 7:30 वाजता घर शिवार यामध्ये बीज प्रक्रियेचं महत्व आणि फायदे याविषयी प्राध्यापक काणिफनाथ बुरगुटे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर आरोग्य सल्ला यामध्ये योगशास्त्र याविषयी डॉक्टर एन बी स्वामी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा उद्या गुरुवार दिनांक 18 जूनचा हवामान अंदाज आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन दौलत निपाणीकर यांचं. सव्वटवस्त्या लोकरंग यामध्ये जय हनुमान गणेश मंडळ रुईढोकी तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आपण ऐकू शकाल. रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 10 वाजेपर्यंत. रात्री 10 वाजता हिंदी पत्रगीत या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. यानंतर ऐकूयात आमच्या उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची पहिली प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी हा कार्यक्रम. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. सात वाजून दहा मिनिटांनी प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आणि त्यानंतर 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा 8:15 लखलख शेंदेरी या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 10 वाजेपर्यंत. मिश्र संगीत 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायलेला राग देसी आपण ऐकू शकाल. 11:30 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. त्यानंतर 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 5:00 गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 6:10 मिश्र संगीत. 6:30 स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. 7:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये सेवालाल नगर आंबेजवळगे तांडा धाराशिव यांनी गायलेली बंजारा गीता आपण ऐकू शकाल.

रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता मराठी पत्रगीत या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. आणि 11:10 सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय आमच्या नेहमीच्याच वेळेवर दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळची 6:12 झाली आहेत. श्रोते हो, आता वेळ आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. तत्पूर्वी ऐकूयात जाहिरात प्रसारण सेवा.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव.
5: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
4: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
5: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
4: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
5: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 22 40 39.
6: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
7: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
8: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीम पलासी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीमपलासी ऐकलात. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 वाजत आहेत.
1: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव
2: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
1: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था.
2: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
1: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू.
2: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 40 39.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: या लग्न सराईची खरेदी आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक. लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 वाजत आहेत. आयसीसी महिला विश्वचषक T20 स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या T20 क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. हे वर्णन आपण रेडिओवरून ऐकू शकता.

0: अगले कार्यक्रम की प्रतीक्षा कीजिए। ये आकाशवाणी है। आईसीसी विमेंस T20 वर्ल्ड कप 2026 के अंतर्गत भारत और नेदरलैंड्स के बीच
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सायंकाळची 6:30 वाजले आहेत। आता ऐकूयात घे भरारी हा कार्यक्रम। यामध्ये मेडिटेशन आणि त्याचे फायदे याविषयी माहिती संकलन निवेदन रागिनी घाडगे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार। ऐकूयात कार्यक्रम घे भरारी।

नमस्कार, मधुर स्वरांनी झुजवणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील भेबरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली युवा मैत्रीण रागिनी आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. दोस्तांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळेच अडचणींचा सामना करत असतो. या अडचणी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येतात. काही वेळेस तर अडचणी या जरा अपेक्षेपेक्षा जास्त मोठ्याही असू शकतात. या साऱ्यावर मात करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्यामधील शारीरिक आणि मानसिक ऊर्जा शक्ती जाते आणि काही कारणास्तव तणाव निर्माण होतो. दोस्तांनो, ताणतणाव हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आपल्यावर आलेल्या संकटाशी दोन हात करताना जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते असं आपल्याला वाटू लागतं, तेव्हा आपल्याला स्ट्रेस टेन्शन यायला सुरुवात होतं. या साऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला गरज भासते ती म्हणजे मेडिटेशनची. तर दोस्तांनो, मग मेडिटेशन म्हणजे नेमकं काय किंवा त्याचे फायदे काय याविषयी तर आपण जाणून घेणारच आहोत. मात्र त्यापूर्वी ऐकूयात हे एक गीत.

गीतानंतर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपल्याला गरज भासते ती शांत वातावरणाची, आणि यासाठी मेडिटेशन हे एक उत्तम उदाहरण आहे. मेडिटेशन म्हणजेच ध्यान. ध्यान आपल्याला आराम करण्यास मदत करतं जेव्हा आपली इंद्रिय सुस्त किंवा कंटाळवाणी होतात. दोस्तांनो, कंटाळ येणं, शरीर कंटाळवाणं होणं किंवा इंद्रिय सुस्त होणं हे नैसर्गिक आहे. रोजच्या धकाधकीत आपण कामामध्ये आपल्याला झोकून देतो, आणि ज्यावेळेस कामामधून आपण बाहेर येतो किंवा खूपच काम असेल तर काम करत करतच आपल्याला ते काम कंटाळवाणं वाटायला लागतं. त्यामुळे आपल्याला ध्यान आपली जागरूकता वाढवण्याची संधी देतं. मित्रांनो, संशोधनामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ध्यान केल्यानं तात्पुरत्या स्वरूपातील तणाव मात्र दूर केला जाऊ शकतो. आरामदायी आणि सुखदायी फायद्यांमुळे ज्येष्ठ मंडळी, तज्ज्ञ मंडळी आपल्याला निरोगी आणि सक्रिय जीवनासाठी ध्यान करण्याचा सल्ला देताना आपण त्यांना पाहिलं आहे. मेडिटेशन किंवा ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे ज्यामध्ये विश्रांती, एकाग्रता, जागरूकता यांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम हा आपल्या शरीरांच्या हालचालीसाठी कार्य करतो, अगदी त्याप्रमाणेच ध्यान हा मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे. हा व्यायाम सहसा वैयक्तिकरित्या शांत स्थितीमध्ये डोळे मिटून केला जातो हे आपण सर्वजण जाणतो. ध्यान हा एक सराव आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती माइंडफुलनेस सारखी पद्धत वापरून विशिष्ट वस्तू, विचार किंवा गती यावर लक्ष केंद्रित करते, जेणेकरून आपली जागरूकता आणि एकाग्रता वाढवली जाऊ शकते. यासह मेडिटेशनचे फायदे नेमके काय आहेत हे दोस्तांना आपण जाणून घेणारच आहोत, मात्र त्यापूर्वी ऐकूयात हे एक गीत.

गीतानंतर दोस्तांनो, कार्यक्रमात जाणून घेऊयात बेनिफिट्स ऑफ मेडिटेशन्स, अर्थातच मेडिटेशनचे फायदे याविषयी. दोस्तांनो, आपण शारीरिकदृष्ट्या आपण सबळ आणि सुदृढ राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतो, वॉकिंग करतो, रनिंग करतो, हेल्दी फूड्स खातो. मात्र मानसिकता जर आपल्याला स्थिर ठेवायची असेल, मेंदूचं जर कार्यक्षमता वाढवायची असेल, तर ध्यान आणि मेडिटेशन हा एकमेव आणि खूप चांगला असा फायदेशीर उपाय आहे. मेडिटेशन हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर तर आहेतच, हे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी बनवतात. ध्यानाचा सराव केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात. ते कसे? चला तर मग जाणून घेऊया. दोस्तांनो, दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण काम करतो, जो काही आपण स्ट्रगल करत असतो, त्यातून तणाव निर्माण होतो. तर दोस्तांनो, मग यामध्ये तणाव कमी करणं हा एक चांगला उपाय असतो. ज्या ज्या वेळी आपल्याला तणावयुक्त वातावरण होतं, अशा वेळी डोळे झाकून शांत बसावं. यामुळं रिलॅक्सेशन्स भरपूर प्रमाणात येतं. तणाव कमी करणे हा ध्यानाचा महत्त्वाचा फायदा आहे. हे कॅरेस्ट्रॉलची पातळी सुद्धा नियंत्रित करून आपल्याला आराम देतं. ध्यान केल्यानं आपलं मन शांत होतं आणि चिंता, नैराश्य, निराशा यांसारख्या मानसिक स्थितीमध्ये आराम मिळतो. ध्यानाच्या सरावानं अनेक आजारांचे, विकारांचे लक्षणं कमी होतात. ध्यान केल्यानं आपण रिलॅक्स राहतो, ज्यामुळे आपल्याला झोप मिळण्यास मदत होते. दोस्तांनो, रिलॅक्सेशन मिळत नाही आहे, वारंवार मोबाईल स्क्रीन टायमिंग जास्त झाल्यामुळे डोळ्यांवर ताण येणं आणि यामुळे एकंदरीतच स्ट्रेस आणि टेन्शन याची वाढ होत आहे. यातून रिलॅक्स होण्यासाठी डेली 10-15 मिनिटं, अर्धा तास ध्यान करणं खूप चांगली गोष्ट आहे. मग दोस्तांनो, मेडिटेशनचे फायदे तर आपण जाणून घेतले आताच. आता याच्यानंतर नेमके मेडिटेशन्स कोणत्या प्रकारचे असतात याविषयी आपण जाणूनच घेणार आहेत. तत्पूर्वी ऐकूया हे गीत.

गीतानंतर आपण जाणून घेऊयात टाइप्स ऑफ मेडिटेशन, अर्थातच मेडिटेशनचे प्रकार कोणते याविषयी. जैन मेडिटेशन्स. जैन मेडिटेशन्स हा बौद्ध परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचा सराव केल्यानं मेंदूला चालना मिळण्यास मदत होते, सोबतच तणाव दूर होऊन आरामही मिळतो. माइंडफुलनेस मेडिटेशन हा ध्यानाचा प्रकार सराव करणाऱ्या व्यक्तीला वर्तमानात जागरूक राहण्यास मदत करतो. ध्यानाचा सराव आपण कुठेही आणि कधीही करू शकतो. सोबतच मित्रांनो, आध्यात्मिक मेडिटेशन. आध्यात्मिक मेडिटेशन हे आपल्याला देवाशी सखोल संबंध निर्माण करण्यास मदत करतो. या ध्यानाचा सराव करण्यासाठी फक्त आपल्याला शांत बसण्याची आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. ध्यान करताना प्रत्येक विचार तुमच्या श्वासावर केंद्रित असायला हवा, जेणेकरून आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवू शकू आणि आध्यात्मिकतेची याला जोड दिलेली आहे. मंत्र मेडिटेशन्स. मंत्र हा संस्कृत शब्द आहे जो दोन शब्दांपासून बनलेला आहे. मन, ज्याचा अर्थ विचार करणे, आणि त्राई म्हणजे संरक्षण करणे किंवा मुक्त करणे होय. यामुळे मंत्र याचाच अर्थ आपलं मन मोकळं करणं किंवा आपले विचार मुक्त करणं होय. मंत्र ध्यानाचा सराव केल्यानं आपलं मन नकारात्मक विचारांपासून दूर जातं आणि पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मकता आपल्याकडे येते. दोस्तांनो, हे झाले मेडिटेशनचे प्रकार. यानंतर महत्त्वाचा प्रश्न असा असतो की मेडिटेशन नेमकं करायचं कोणत्या वेळी. तर दोस्तांनो, मेडिटेशन आपण दिवसभरात कधीही मेडिटेशन करू शकतो आणि याचा नियमित सराव करणंही महत्त्वाचं आहे. सोबतच ध्यानाचा सराव दिवसातून कोणत्याही वेळेला करू शकतो. जेव्हा आपल्या सोयीचं असेल त्यावेळी सभोवतालचं वातावरण लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य असेल तर आपण कोणत्याही वेळी मेडिटेशन करू शकतो. मात्र सकाळी सूर्योदय झाल्यावर ध्यानधारणा करणे सर्वात योग्य वेळ, कारण यावेळीचं वातावरण शांत असतं, प्रदूषण कमी प्रमाणात असतं, सोबतच मोकळी आणि फ्रेश हवा आपल्याला मिळते, फ्रेश ऑक्सिजन आपल्याला मिळतो. यामुळं आपली मेंटॅलिटी स्ट्रॉंग होते, सोबतच शरीर जागरूक होतं, मन शांत होतं. याशिवाय तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा हा सराव करू शकता. दोस्तांनो, ज्या ज्या वेळी आपल्याला स्ट्रेस येतो किंवा

टेन्शन यायला लागतो, आपले माइंड जर एकदम शार्प नसेल, माइंड सेट नसेल, आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. अशा वेळी आपण मेडिटेशन्स करणं खूप फायद्याचं ठरतं. आणि दोस्तांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की पॉझिटिव्ह एनर्जीच आपल्याला पॉझिटिव्हकडे नेते. मग ज्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची असेल, अशा वेळी निश्चित आपण मेडिटेशन्स करू शकतो. दोस्तांनो, मेडिटेशन्सविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे, मात्र वेळेची मर्यादा असल्याने कार्यक्रमात इथेच निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या घेबरारी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपली मैत्रीण रागिनीला रजा द्या. नमस्कार.

0: नमस्कार,
1: घे भरारी या कार्यक्रमात आत्ताच आपण मेडिटेशन आणि त्याचे फायदे याविषयी माहिती ऐकलीत. संकलन निवेदन होतं रागिनी घाडगे यांचं आणि या कार्यक्रमाची सादरकर्ते होते किशोर पवार. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात FM 101.3 MHz वरून, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: उंच गे भरारे कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसने घालन भाला. युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया नारी. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारे दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचंही धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:58 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. दरम्यान जाहिरात प्रसारण सेवा.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्य

0: महाराष्ट्र में 2 लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे।
1: मुंबई पुणे रेलवे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं। राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं। हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दाणापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं। राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं। पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे। हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे। यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल। हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत। राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे। यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली। पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं।
2: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रही कि उसी के तहत कायदे कानून को ये रखें वो अमल। हमारी आशंका कुछ नहीं है, हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही हैं तो एक सावधानता बरतने के लिए हमने कदम लिया हुआ है।
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता। त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे। यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे। शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मात्र महिलांशी संबंधित गुन्हे गंभीर स्वरूपाचे खटले वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं। एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी

0: 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगियालिन खरोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 16 षटकात 2 बाद 84 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना युकेमध्ये लीड्स इथं होत आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रधानमंत्री मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करणं या मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होईल. जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्स यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामुग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशानं कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेत.
2: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
3: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11:00 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवरही.
4: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
5: नमस्कार, मी केतकी थत्ते.
4: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची

0: पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
1: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
0: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
1: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
0: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
1: दोन्ही वेळेला.
0: तर नक्की ऐका
1: अज्ञात मुंबई.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली ग दोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल्निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: श्रोते हो, सायंकाळचे 7:15 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून पश्चिम आशियातला संघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून आजतागायत हा संघर्ष थांबला नव्हता. या संघर्षाची झळ प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या देशांशिवाय अवघ्या जगाला सोसावी लागली. इंधनाची कमतरता आणि इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाचं जगणंही बाधित झालं. म्हणूनच हा संघर्ष थांबावा अशी आशा अवघं जग करत आहे आणि आता ही गोष्ट प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 19 तारखेला हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्याचविषयी अधिक बोलण्यासाठी निवृत्त प्राध्यापिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक अरुणा पेंडसे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. अरुणा मॅडम, नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: अरुणा मॅडम. गेले 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये येत्या 19 तारखेला शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे. ही घडामोड तुम्हाला किती महत्वाची वाटते आणि या कराराचं

0: स्वरूप काय, दुसरं म्हणजे या करारातून इराणच्या वाट्याला काय येणार आहे, त्यातले महत्वाचे घटक काय असतील आणि त्यामुळे त्यांना काय आर्थिक राजनैतिक लाभ मिळतील याविषयी काय माहिती द्याल?
1: एक तर आपल्याला असं दिसतंय की इराणची ह्या युद्धामध्ये थोडी अधिक सरशी झाली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे इराण जिंकलंय पूर्णपणे असं जरी नसलं तरी सुद्धा वर्चष्मा थोडा इराणचा आहे असं आपल्याला जाणवतं. कारण इराणनी अनेक गोष्टींमध्ये आपल्या मागण्या मागे घेतलेल्या नाहीयेत. त्यांनी अमेरिकेची एक गोष्ट मान्य केली की हॉर्मुझची समुद्रधुनी आपण 60 दिवसांसाठी आम्ही खुली ठेवू असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढचे 2 महिने. 2 महिन्यांनंतर काय असणार आहे हे आता तरी गुलदस्त्यात आहे. ते काय करू शकतात तर ते कदाचित त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही मॅरीटाईम सर्व्हिस देऊ म्हणजे जहाजांची सुरक्षितता आम्ही पाहू आणि त्या बदल्यात आम्ही काही फीज आकारू, हे कदाचित ते करू शकतील आणि त्याला कोणी फार हरकत घेऊ शकेल, अमेरिका घेऊ शकेल असं वाटत नाही. इराकची दुसरी एक जी मागणी आहे ती अमेरिकेने मान्य केली आहे ती म्हणजे अमेरिकेने आपली सर्व सैन्य आणखीन लष्करी जी काय दल विमानं अमुक तमुक सगळं त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे ही त्यांची अट आहे. अमेरिकेने ती मान्य केली आहे म्हणजे अमेरिकेचे सैनिक वगैरे इराणच्या किंवा त्याच्या बाजूच्या भूमीवरती असणार नाहीत आणि समुद्रधुनीतून सुद्धा ते माघार घेतील. इराणच्या बंदरांवरती अमेरिकेने जो काही कब्जा म्हणता येणार नाही पण त्यांच्यावरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल. आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला, इराणच्या बाजूनी जे करारामधला जो मुद्दा आहे तो की इराणनी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपेरेशन्स म्हणजे युद्ध खंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला. कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लादलंय आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झालंय त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. तर आता त्या पद्धतीचे रिपेरेशन्स नाही आहेत म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये. पण अमेरिकेने गेली अनेक वर्ष निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता अमेरिकेत असलेले त्यांचे जे काय इन्व्हेस्टमेंट आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणं आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणं ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे तर इराणने हे मान्य केले की आता युद्ध थांबवू म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे.
0: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिताचा आहे शांततेच्या दृष्टीनं आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारण मीमांसा कशी कराल?
1: आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्या मुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया. पण अजून 2 दिवस आहेत म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधीचे सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे अजून. मला असं वाटतं जगात जे कोणी या घडामोडींचा अभ्यास करतायत त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे. ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या करारामध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खरं तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलनी लेबाननवर पण हल्ला सुरू केला. गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबाननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे. कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूनी काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा म्हणजे एक महत्वाची अट इराणने जी घातलेली आहे या कराराच्या आधीची ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे सर्व भागात. त्याच्यामध्ये लेबनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेटतात हे आपल्याला बघावं लागेल.

0: व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका, इस्रायल आणि इराणमधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: या मुलाखतीसाठी मला बोलावलं याबद्दल धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
4: मेंटल हायजीन साठी आपण काय
5: FM 101.3 MHz वर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
6: प्रसारित करीत आहोत. कृषी कार्यक्रम घर शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, घरशिवार हा आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कृषी कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमात तुम्हा सर्व शेतकरी मंडळींचं आणि श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणेकर. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ 1948, अर्थात आज 17 जून 2026. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया बीज प्रक्रियेचं महत्व आणि त्याचे फायदे याविषयी प्राध्यापक कानिफनाथ बुरगुटे यांची ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही सर्वजण पेरणीच्या तयारीला लागलेले आहात. काही शेतकरी बांधव नक्कीच या विवंचनेत असतील की कोणत्या शेतामध्ये कोणतं पीक घ्यावं, त्यासाठी कोणतं बियाणं आणावं, कोणत्या दुकानातून ते आपल्याला सहज मिळेल, खत कोणतं वापरावं, त्या दृष्टीनं तुम्ही चर्चाही करत असाल. परंतु कितीही चांगल्या पद्धतीचं बियाणं आणला, कितीही चांगल्या पद्धतीचा खत आणला, तर तितका उतार पडणार नाही जितका उतार तुम्ही बीज प्रक्रिया करून धान्य पेरलं तर पडेल. इतकं बीज प्रक्रियेचं आपल्या शेती व्यवसायामध्ये महत्त्व आहे. याच बीज प्रक्रियेच्या महत्त्वाविषयी, त्याच्या फायद्याविषयी तुम्हाला अधिक माहिती करून देण्याकरिता आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे प्राध्यापक कानिफनाथ बुरगुटे यांना. बुरगुटे सर, या बीज प्रक्रियेविषयी तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
1: नक्कीच, खरीप हंगामामध्ये आपण आपला जो धाराशिव जिल्हा आहे तो पेरणीमध्ये अग्रेसर असतो. त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारची पिकं घेतो, जसं की तृणधान्य, कडधान्य, चारा पिके इत्यादी. तर या पिकांना घेत असताना बऱ्याचशा पिकांच्या पूर्ण वाढ होईपर्यंत, काढणीपर्यंत बऱ्याचशा रोगांना, किडींना, तसंच काही अन्नद्रव्याच्या कमतरतेला पिकांना बळी पडून आपलं 50 ते 60% नुकसान होत असतं. पण हेच नुकसान जर आपण वेळीच टाळायचं असेल तर आपण नक्कीच बीज प्रक्रिया करावी. जसं एका

0: एखाद्या लहान बालकाला आपण लस देतो आणि भविष्यातील जे काही मोठे आजार आहेत त्याच्यापासून धोका टाळतो, तर त्याचप्रमाणे बीजप्रक्रियेने सुद्धा आपण पिकांची काढणी होईपर्यंत जे काही मोठे मोठे रोग किंवा किडे आहेत यांना आपण आळा घालू शकतो. त्यासाठी बीजप्रक्रिया खरंच खूप महत्त्वाची आहे आणि शेतकऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे.
1: कानिफनाथ बुरगुटे सर, आता खरीप हंगाम सुरू आहे आणि या खरीप हंगामामध्ये आपल्या परिसरात सर्वात महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन.
2: बरोबर.
1: या सोयाबीन पिकाला बीज प्रक्रिया करण्याविषयी तुमच्यासारखी तज्ज्ञ मंडळी अनेकदा सांगतातच, परंतु यासोबतच आणखीन खरीप हंगामातील कोणकोणत्या पिकाला आपण बीज प्रक्रिया करू शकतो?
0: प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये तूर, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, मका, बाजरी इत्यादी पिके आपण घेत असतो. तर या पिकांना बीजप्रक्रिया करण्यासाठी रासायनिक आणि जैविक असे दोन प्रकारची बीजप्रक्रिया आहेत आणि दोन्हीही करणं खूप गरजेचं आहे. कधीकधी शेतकऱ्यांना प्रश्न असतो की आमचं बियाणं ऑलरेडी आम्ही विकत घेतलेलं आहे आणि ह्या विकत घेतलेल्या बियाण्याला बीजप्रक्रिया केलेली असते, परंतु त्यामध्ये सुद्धा आपण जैविक बीजप्रक्रिया करणं गरजेचं भासतं. तर ह्या ज्या पिकं आहेत त्याच्यामध्ये कडधान्य आणि तृणधान्य असे दोन वर्गीकरण होतं. तृणधान्य जर आपण पेरणी करत असाल, तृणधान्यामध्ये ज्वारी असेल, खरीप ज्वारी, त्याचबरोबर बाजरी असेल आणि मका असेल, तर यांना आपण रासायनिक बुरशीनाशकामध्ये कॅप्टन, बाविस्टीन, थायरम इत्यादी बुरशीनाशके आपण त्याच्यासोबत 3 ते 4 ग्राम प्रति किलो बियाण्यास चोळून बीजप्रक्रिया करू शकतो. त्याचबरोबर जैविक बीजप्रक्रियेमध्ये आपण ॲझोटोबॅक्टर, ॲसिडोबॅक्टर यासारखे जीवाणूसुद्धा वापरू शकतो.
1: बुरगुटे सर, एक प्रश्न मनामध्ये येतो की फार पूर्वी तज्ज्ञ मंडळीने सांगितले की प्रत्येक पिकासाठी जी सामुग्री तुम्ही वापरणार आहात बीज प्रक्रियेकरिता ती वेगळी आहे, जसे की सोयाबीनसाठी एक वेगळंच रसायन किंवा पदार्थ बीज प्रक्रियेसाठी असतो, तुरीसाठी वेगळाच असतो.
0: सोयाबीनमध्ये हे कडधान्य आहे, शिवाय तेलबिया आहे, तर याच्यामध्ये मुळांवरती गाठी असतात, त्यामुळे याच्यामध्ये आपण जैविक बीज प्रक्रिया करत असताना जे काही रायझोबियम जापोनिकम नावाचा जीवाणू आहे तर त्या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करणं आवश्यक असतं. तसंच इतर पिकांमध्ये आपण ट्रायकोडर्मा किंवा सिडोमोनास, बॅसिलस इत्यादी जैविक बुरशीनाशकंसुद्धा वापरू शकतो.
1: बीज प्रक्रिया करताना अगोदर कोणती करावी, रासायनिक करावी की सेंद्रिय करावी?
0: हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याकडे जैविक बीजप्रक्रिया करत असताना आपण रसायन म्हणून बुरशीनाशक वापरतो, किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक वापरतो, आणि शिवाय आपल्या पिकांची वाढ जोमाने व्हावी म्हणून आपण जैविक खतेसुद्धा वापरतो किंवा जैविक जीवाणूसुद्धा वापरतो. तर याच्यामध्ये सिक्वेन्स आहे एक FIR नावाची. F म्हणजे फंजीसाइड्स म्हणजेच बुरशीनाशक, I म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजेच कीटकनाशक, आणि R म्हणजे रायझोबियम म्हणजे जे की जैविक कीडनाशक म्हणून आपण वापरतो. तर याच क्रमाने शेतकरी बंधूंनी बीजप्रक्रिया करून घ्यायची आहे. प्रथमतः जर आपण बियाण्यासाठी रोगांपासून बचाव होण्यासाठी बुरशीनाशक वापरत असाल तर त्यामध्ये सल्फर असेल, कार्बेंडेझिम असेल, मॅनकोझेब असेल, कार्बॉक्झिन असेल, विटावॅक्स असेल, तर याची बीजप्रक्रिया करत असतो 3 ते 4 ग्राम प्रति किलो बियाण्याप्रमाणे. त्यानंतर मग आपल्याला कीटकनाशक निवडायचे आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी जीवाणूसंवर्धक जे आहेत आपले रायझोबियम किंवा दुसरे ट्रायकोडर्मा, बॅसिलस, सिडोमोनास, तर याची आपल्याला वापरायची आहेत.
1: बीज प्रक्रिया करताना किती वेळात बीज प्रक्रिया केलेलं ते धान्य पेरलं पाहिजे, आणि जर धान्य पेरून शिल्लक उरलं तर तीच बीज प्रक्रिया त्या दिवशी केलेली आहे ती पुढच्या दिवशीही चालेल की दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने बीज प्रक्रिया करावी लागेल?
0: बीज प्रक्रिया करत असताना पेरणीपूर्व 4 तास अगोदर किंवा 1-5 तास अगोदर आपण बीज प्रक्रिया करणं अपेक्षित असतं. त्यासाठी तुमचं बियाणं चांगलं ओलं झालेलं असतं त्याला औषध लावल्यामुळं, तर ते चांगलं सावलीमध्ये वाळवलं पाहिजे आणि त्यानंतर मग पेरणी केली पाहिजे. समजा आपण 50 किलो बियाण्याला बीज प्रक्रिया केलेली आहे आणि आपल्याला 40 किलो बियाणं वापरण्यात आलेलं, जे राहिलेलं उर्वरित शिल्लक बियाणं आहे, तर ते बियाणं आपण त्याच दिवशी जर दुसऱ्या जमिनीमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी पेरत असाल तर उत्तम आहे, नसेल तर ते बियाण्याचा उगवण क्षमता कमी होते. त्यामुळं असं बियाणं आपण शक्यतो बीज प्रक्रिया केल्यानंतरच वापरावं, अन्यथा ते स्टोअर करून ठेवू नये.
1: कानिफनाथ बुरगुटे सर, आता तुम्ही म्हणालात की काही तास अगोदर बीज प्रक्रिया करावी. आता याच्यामध्ये मघाशी तुम्ही सांगितले की रासायनिक आणि जैविक पद्धतीची बीज प्रक्रिया आहे, दोन्हीसाठी तोच वेळ धरायचा की काही वेगळ्या वेळासुद्धा आहेत त्याच्यामध्ये?
0: हो, निश्चितच. याच्यामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर कमीत कमी आपले 4 तास बियाणं हे सावलीमध्ये वाळलं पाहिजे आणि त्यानंतर मग जैविक बीज प्रक्रिया करायची असते. त्यासाठी बियाणं आपण स्वच्छ एखाद्या

0: मेन कापडावरती किंवा फरशींवरती व्यवस्थित पसरून ठेवायचे, सावलीमध्ये सुकवायचे, आणि त्यानंतर मग जी काय आपली जैविक बुरशीनाशके आहेत, जैविक कीटकनाशक आहेत, हे आपण त्याच्यासाठी बीज प्रक्रियेसाठी वापरायचे आहेत.
1: कानिफनाथ बुरगुटे सर, आता तुम्ही बीज प्रक्रियेची पद्धती सांगितलीत आणि प्रस्तावनेत तुम्ही असंही सांगितलं की याचा फायदाच होतो. आपण उत्पादनाच्या बाबतीत बोलू. बीज प्रक्रिया केल्यानंतर उत्पादनामध्ये किती वाढ होते?
0: बीज प्रक्रियेचा निश्चितच फायदा होतो. बीज प्रक्रिया केल्यामुळं कमीत कमी 30-40% उत्पादनामध्ये वाढ होते. कारण पिकाचं जे नुकसान होतं ते फक्त किडी आणि रोगांमुळेच होतं. समजा आपल्याला एकरी 10 क्विंटल उतार असेल तर किडीन रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपलं तिथं जवळपास 6 क्विंटल किंवा 7 क्विंटल माल निघत असतो, तेव्हा 30-40% उत्पादनात 100% वाढ होते.
1: म्हणजे जिथं उतार 10 पडायला हवा पण रोग किडीमुळे जर तो 6 आणि 7 पडत असेल तर बीज प्रक्रिया केल्यानंतर रोग किडीला काही अटकाव होतो आणि उतारात जी घट येणार आहे ती घट होत नाही, प्रसंगी उतारात वाढसुद्धा होऊ शकते. थोडक्यात काय की थोडा वेळ केलेली मेहनत ही भविष्यात उत्पादन वाढीमध्ये शेतकऱ्यांना भरघोस फायदा देऊन जाईल अशी ही बीज प्रक्रिया आहे. आता बीज प्रक्रिया कशी करायची केव्हा करायची हे तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलं, परंतु बीज प्रक्रिया करत असताना शेतकरी बंधू भगिनींनी काळजी काय घ्यायला हवी? जसं की फवारणी करताना तुम्ही मंडळी सांगता नाकाला फडकं बांधलं पाहिजे, हँडग्लोव्ज घातले पाहिजेत, फवारणी वाऱ्याची दिशा पाहून केली पाहिजे, तत्वतच बीज प्रक्रिया करताना काय काळजी घेतली पाहिजे कारण इथंही औषधांशी थेट संपर्क येतो.
0: हो, काही औषधं खूप विषारी असतात आणि त्याचा आपल्या शरीरामध्ये प्रवेश झाल्यानंतर आपल्याला विषबाधासुद्धा होण्याची शक्यता असते. त्यासाठी बीज प्रक्रिया करत असताना सुरुवातीला आपण आपल्या तोंडाला मास्कने किंवा रुमालाने किंवा स्वच्छ फडक्याने त्याला बांधून घ्यायचं, जेणेकरून आपल्या श्वसनामधून बुरशीनाशकांची कीटकनाशकांची प्रवेश आपल्या शरीरामध्ये होणार नाही. शिवाय आपल्या हातामध्ये हातमोजे घालायचे. बऱ्याच बुरशीनाशकांची कीटकनाशकांची ॲलर्जी होत असते, त्यामुळं अंग खाजवणं, सुजणं, पुरळ येणं असे प्रकार घडतात. त्याचबरोबर बीज प्रक्रिया करत असताना धूम्रपान करू नये, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये धूम्रपानासोबत विषारी बुरशीनाशके किंवा कीटकनाशके जाणार नाहीत. शिवाय बीज प्रक्रिया करत असताना जे बियाणं चोळताना त्याचं घर्षण जरा थोडंसं कमी करायचं आहे, जेणेकरून त्या बियाण्याची साल किंवा टर्फल निघलं जाणार नाही. अन्यथा असं झालं तर आपली उगवण क्षमतासुद्धा कमी होऊ शकते. त्यासाठी हळुवारपणे अलगद प्रत्येक बियाण्याला बुरशीनाशक, कीटकनाशक किंवा जैविक बुरशीनाशक असेल ते लागलं पाहिजे, त्याचं आवरण पोचलं पाहिजे, एवढी काळजी घ्यायची.
1: या बीज प्रक्रियेविषयी जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल?
0: सर्वांनीच बीज प्रक्रिया करायची, सर्वांनीच आपल्या पिकांना किडी आणि रोगांपासून बचाव करायचा. त्यासाठी सर्वांनी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि बीज प्रक्रिया ही केली तर आपण बऱ्यापैकी जे काही मातीमधून रोगाचा प्रसार होणार आहे, जसं की करपा असेल, मर असेल, खोडकूज असेल, तर या रोगांचा आपण बचाव करू शकतो. त्याचबरोबर खोडमाशी असेल किंवा फुलमाशी असेल, त्याचबरोबर पाने खाणारी अळी असेल, बुंगे असतील, तर यांच्यापासून सुद्धा आपल्या पिकांचं बचाव करू शकतो आणि त्या रोपांची झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. त्यासाठी बीज प्रक्रिया करणं हे खूप आवश्यक आहे.
1: खूप खूप धन्यवाद प्राध्यापक कानिफनाथ बुरगुटे सर, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात. बीज प्रक्रियेचं महत्व आणि त्याचे फायदे तसंच बीज प्रक्रिया कराव्याची पद्धत याविषयी सांगितलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं, श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: मंडळी घरशिवार कार्यक्रमात आत्ता तुम्ही ऐकलीत बीज प्रक्रियेचं महत्व आणि त्याचे फायदे याविषयी प्राध्यापक कानिफनाथ बुरगुटे यांची दौलत निपाणेकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz वरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: आणि मंडळी, आता आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं जगभरात ऐकणं झालं सोपं, त्यासाठी डाउनलोड करा प्रसार भारतीचं अधिकृत मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR. आणि या न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आकाशवाणी धाराशिव केंद्रासोबतच प्रसार भारती अंतर्गत येणाऱ्या देशभरातील विविध भाषांमधील आकाशवाणीचे कार्यक्रम लाईव्ह ऐकत रहा.
3: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधना

0: ची निगराणी, काळजी आरोग्याची, यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार कृषीवाणी अन किसान वाणी
1: ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी।
2: मंडळी, घर शिवार कार्यक्रमांतर्गत पुढील सदर आहे आरोग्य सल्ला, आणि या सदरात आजपासून आपण 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने योग आणि त्याचे फायदे याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत। ही माहिती आपल्याला सांगणार आहेत धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयातील स्वास्थ्य वृत्त आणि योग या विभागातील प्राध्यापक डॉक्टर एन बी स्वामी सर। ऐकूया त्यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग पहिला।
3: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर एन बी स्वामी, प्राध्यापक व विभाग प्रमुख स्वस्थ वृत्त व योग विभाग शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव। श्रोते हो, आता येणारा 21 जून 2026 हा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण साजरा करणार आहोत। श्रोते हो, योग जे आहे एक भारतीय दर्शनशास्त्र या स्वरूपामध्ये आहे, आध्यात्मिक असं आस्तिक दर्शनशास्त्र आहे योगशास्त्र हे। तर हे दिनांक 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वसाधारण सभेत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योगशास्त्राचे महत्त्व सांगितले। संघटित एकात्मिक आणि परस्परावलंबीच्या मार्गात योगशास्त्राचा उपयोग कसा होतो हे सांगितले। त्यांनी जागतिक योग दिन साजरा करावा असा एक ठराव मांडला। तर संयुक्त राष्ट्र संघटनेने 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यताही दिली। बहुसंख्य राष्ट्रीय जागतिक योग दिन साजरा करीत आहेत। 21 जून 2015 पासून आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत। 5000 वर्षाहून अधिक परंपरा असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे। व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आत्मिक विकासासाठी योगविद्या सहाय्यभूत होत असल्याने शिक्षणात देखील योगाभ्यासाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात देखील योगाभ्यासाचा समावेश करण्यात आलेला आहे। योगशास्त्र हे भारतीय षड्दर्शनापैकी एक आहे। भगवद्गीतेमध्ये देखील विविध प्रकारांनी योगाचे वर्णन केलेले आढळते। त्यापैकी गीतेच्या 2 अध्यायामध्ये योग हा कर्मसु कौशल्यम असे वर्णन आहे। कामातील कुशलता म्हणजे योग। सध्याचे जीवन हे धकाधकीचे व धावपळीचे झालेले असून प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी ताणतणावाखाली जीवन जगत आहे। शारीरिक श्रम त्या मानाने कमी झालेले असून मानसिक ताण वाढत आहे। बहुतांश व्यक्तीच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल झालेले असून त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत। मागील काही वर्षांमध्ये मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यासारख्या विकारांनी लहान वयातील व्यक्तीसुद्धा बळी पडत आहेत। विलासी वृत्ती व मनावर नियंत्रण न ठेवू शकल्यामुळे एड्ससारख्या विकारांनी देखील थैमान घातलेले आहे। या विकारांना प्रामुख्याने युवा पिढी बळी पडत असून ही एक गंभीर समस्या देशासमोर निर्माण झालेली आहे। इंटरनेटसारख्या सोयी व केबल संस्कृतीच्या परिणामामुळे युवा पिढी मनावर नियंत्रण न ठेवता भरकटत आहे। मद्यसेवन, ड्रग्स सेवन यासारख्या शरीराला अपायकारक सवयींनी तरुण मुले ग्रस्त आहेत आणि त्यांचे चटके त्या कुटुंबाला व पर्यायाने समाजालासुद्धा जाणवत आहेत। या समस्यांचे निराकरण करावयाचे असल्यास अष्टांगयोगाच्या माध्यमातून आपण चारित्र्यसंपन्न, निरोगी, स्वस्थ पिढी निर्माण करू शकतो। या दृष्टीने योगाचे विशेष महत्त्व आहे। जागतिक आरोग्य संघटनेने स्वास्थ्याची व्याख्या करताना स्वास्थ्य म्हणजे व्यक्तीचे संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्य सुस्थितीत असणे असे सांगितलेले आहे। केवळ आजाराचा व दुर्बल आजाराचा अभाव म्हणजे स्वास्थ्य नाही। 21व्या शतकात मनोकायिक आजाराचे प्राबल्य आज पाहत आहोत। त्यामुळे योगामुळे शरीर व मन यांचे स्वास्थ्य साधता येते हे विज्ञानाने सिद्ध केलेले आहे। म्हणून आज योगाचा प्रभाव सगळीकडे वाहताना दिसत आहे। सर्वसाधारण लोक आजारावरील उपचारांचा विचार करताना दिसतात, परंतु मुळात आजार होऊच नये यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार करताना फारसे कोणी दिसत नाहीत। योगशास्त्र हे फार पुरातन काळापासून यामध्ये विचार केलेला आहे। योगशास्त्र हे आध्यात्मिक शास्त्र तर आहेच, परंतु त्याला मानसशास्त्रही म्हणता येईल। स्वस्थ, संतुलित व आरोग्यसंपन्न समाज रचना योगाद्वारे आज शक्य आहे। व्याधीला उत्पत्तीला कारणीभूत व पोषक अशी स्थिती शरीरामध्ये उत्पन्न होऊ न देणे यासाठी योगाभ्यास सहाय्यक ठरू शकतो। अष्टांग योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान इत्यादी उपक्रमाचा देखील उत्तम फायदा होतो हे सिद्ध झालेले आहे। योगाचे 8 अंग सांगितलेले आहेत। यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी ही योगाची 8 अंगे आहेत। यम आणि नियम जे आहेत ते हे आचराव्यासाठी केलेले नियम आहेत। त्यामध्ये आपल्याला यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या 5 बाबींचा समावेश होतो। नियमामध्ये शौच, संतोष,

0: तपस्वाध्याय ईश्वर परिधान ह्या 5 बाबी आहेत. तिसरं अंग जे आहे आसन आहे. ते यमाचा अभ्यास जो आहे त्यातील यमामुळे मनातील रजतम दोष कमी होऊन ते सात्विक गुणांनी युक्त होते. तसेच नैतिक व सामाजिक आरोग्य सुधारण्याकरिता देखील उपयुक्त आहे. दुसरं अंग नियम आहे. त्यामध्ये नियमाच्या पालनामुळे व्यक्तिगत आरोग्य अबाधित राहते. तिसरं अंग जे आहे योगाचं आसन आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसने आहेत. काही आसनं बसून करावयाची आसनं आहेत, काही उभे राहून करावयाची आसनं आहेत, काही पोटावर झोपून करावयाची आसनं आहेत, काही पाठीवर झोपून करावयाची आसनं आहेत. तर हे वेगवेगळ्या प्रकारची आसनं जी आहेत त्या आसनामुळे शरीराला स्थैर्य प्राप्ती होते आणि शरीर आणि मनाची जडता चंचलता दूर होऊन शरीर ऊर्जावान आणि प्रसन्न राहते. चौथं अंग जे आहे प्राणायाम. यामध्ये प्राणावर नियंत्रण, मनावर नियंत्रण मिळण्यासाठी प्राणायामाचा खूप चांगला उपयोग होतो. पाचवं अंग आहे प्रत्याहार. इंद्रिय संयमासाठी प्रत्याहार सांगितलेला आहे. धारणा जी आहे 6वं अंग आहे. त्यामध्ये मन एकाग्र होण्याकरिता उपयुक्त आहे. 7वं अंग आहे ध्यान. मन एकाच ठिकाणी केंद्रित होण्यासाठी उपयुक्त आहे. आणि शेवटचं अंग जे आहे 8वं अंग आहे ते समाधी आहे. मन हे विषयापासून पूर्णपणे अलिप्त होऊन ज्याचे ध्यान करीत आहे त्यात रममान होते. सतत अभ्यास करीत राहिल्यास असंप्रज्ञात समाधी सिद्ध होऊन शेवटी कैवल्य सुख प्राप्त होते. अशा प्रकारे हे योगाचे 8 अंग जे आहेत ते सांगितलेले आहेत. ह्या 8 अंगाचा आपल्याला दररोज अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे.
1: मंडळी, घरशिवार कार्यक्रमांतर्गत आरोग्य सल्ला या सदरात आत्ता तुम्ही ऐकत होता. 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं योग आणि त्याचे फायदे याविषयी धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयातील स्वास्थ्यवृत्त आणि योग या विभागातील प्राध्यापक डॉ NB स्वामी यांनी सांगितलेली माहिती. आज या माहितीचा भाग पहिला आम्ही प्रसारित केला.
2: होगी बदलाव की अब शुरुआत, सुधरेंगे तेरे हालात. मत हार मान, तू है देश की शान. तू कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साधे. बढ़ा कदम तू वीर के जैसे, तूफान बड़े देखे हैं ऐसे. ना रुकेगा तू ना झुकेगा तू, कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साध ले. हरियाली खेतों में झूमेगी, खुशियां तेरे कदम चूमेंगी. कुछ सीख नया कुछ सिखा तू, है फौलादी दिखा तू. कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साध ले. दूरदर्शन किसान, एक नया टीवी चैनल जहां होंगी बातें बदलाव की और आपके कल के बेहतर शुरुआत की. दूरदर्शन किसान, छेडो बातें बदलाव की.
1: आता घरशिवार कार्यक्रमात आपण जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्याचा उद्या गुरुवार दिनांक 18 जून 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून. त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहू शकतं. सोबतच ते असंही कळवतात की उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 57% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 35% असू शकते. याशिवाय त्यांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की उद्या वारा वायव्य दिशेने ताशी 20 किलोमीटर वेगाने वाहील. तर मंडळी, हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या गुरुवार दिनांक 18 जून 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. आता कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया

बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या घरशिवार कार्यक्रमात. तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय. नमस्कार.

0: श्रोते हो, घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: FM 101.3 MHz वर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे.

0: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: Thank you.

आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये

0: G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
1: महाराष्ट्र मे 2,00,000 करोड रुपये के प्रोजेक्ट आज रेल्वे के चल रहे और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे.
0: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224

0: 28 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात युकेमध्ये लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय बातमीपत्रानंतर आकाशवाणी धाराशिव केंद्रातील प्रसारण सभेत आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता ऐकूयात लोकरंग हा कार्यक्रम. यामध्ये जय हनुमान भजनी मंडळ रुई ढोकी तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी.
2: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात जय हनुमान भजनी मंडळ रुई ढोकी तालुका धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी. गायक कलाकार आहेत जयमाला नाशिक देटे, रणधीर किसनराव घुटे, मैनाबाई देवीदास खडके, अंजना नारायण हिंगे, ज्योतिबा कृष्णा खडके आणि अविदाबाई शिवाजी देटे. संगीत साथ वीणा अतुल शहाजी घोडके आणि पखवाज प्रकाश अंबादास जाधव. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

जय हनुमान भजनी मंडळ रुईढोकी तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 9 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: FM 101.3 MHz आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. श्रोते हो, आता वेळ आहे हिंदी पत्रगीत या कार्यक्रमाची.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

श्रोते हो, कार्यक्रमातील हे सुरुवातीचं पत्र माझ्या हातात आहे. मुक्काम पोस्ट हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर येथून उस्मान शेख भाऊजी, सायरा बानो, दस्तगीर फैजनबी, शाकेर बाबा शेख, करिश्मा आणि सिमर शेख यांना बाजीगर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात या छान अशा गीतासोबत.

रसिक हो या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरचं पत्र माझ्या हातात आहे प्रकाश, प्रणित आणि पूर्वी शिंदे यांचं. मुक्काम पोस्ट धाराशिव येथूनच हे पत्र आलेलं आहे. यांना दिल का क्या कसूर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमातील यानंतरचं पत्र आहे बीड येथून प्रकाश पगारिया, पराग, प्रदीप आणि केशव पटेल यांना वंश या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूयात त्यांच्या पसंतीचं हे गीत.

यानंतरचं पत्र आहे महादेव मधुकर काटे यांचं. वालवड येथून हे पत्र आलेलं आहे. यांना दीवाना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत.

यानंतरचं पत्र आहे फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड येथून रणजित कुमार, रितेश, आकाश, रश्मी, रंजना थोरात यांना प्रेम कैदी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूया यांच्यासोबतच.

श्रोते हो, यानंतरचं पत्र माझ्या हातात आहे. मुक्का पोस्ट बोराळा धरणीतून दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका आणि गजानन घायाळ यांना परदेस या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूया यांची पसंती. श्रोते हो, यांच्या आवडीची पसंती आहे फूल और काटे या चित्रपटातील. ऐकूयात हे गीत.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे तिरुपतीनगर लातूर येथून संगीता आणि सूरज जैन यांचं. यांना परदेसी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूया यांची पसंती.

रसिक हो, हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आपल्यासोबत आहे आपली रेडिओ मैत्रीण सुषमा. श्रोते हो, कार्यक्रमातील यानंतरचं पत्र माझ्या हातात आहे धनंजय केसरे, मुक्काम पोस्ट वाटवडा येथून, आणि त्यांच्याचबरोबर आहेत अमोल सरडे, मुक्काम पोस्ट पळसप येथून. हे म्हणतात की मन आहे म्हटल्यावर भावना या असणारच, आणि भावना आल्या की त्या व्यक्त करणं आलंच. ऐकूयात यांची अशीच पसंती साजन या चित्रपटातील.

रसिक हो, कार्यक्रमातील हे शेवटचं पत्र माझ्या हातात आहे श्यामसुंदर लांडगे यांचं. मुक्काम पोस्ट मुरुड येथून हे पत्र आलेलं आहे. यांना मोहरा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूया यांची पसंती यांच्यासोबतच.

बरे तरेसिक हो, या छान अशा गीताबरोबरच हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला 101.3 MHz अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आपल्यासोबत होती आपली रेडिओ मैत्रीण सुषमा.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदी समाचार आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी न्यूज आणि त्यानंतर 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम ऐकूयात हिंदी समाचार ठीक 11 वाजता.

तोपर्यंत अभियांत्रिकी कक्षातून मधुकर पवार आणि प्रसारण कक्षातून मी सुषमा लोंढे आपला निरोप घेतोय. शुभरात्री. जय हिंद.